नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ, शके 1948, 11 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झालेत. आजचे आपले कार्यक्रम आता सुरू करत आहोत. पुणे विविध भारतीच्या या प्रातकालीन प्रसारणात मी विराज सवाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. प्रसारणाची आणि दिवसाची मंगल सुरुवात करत आहोत सनईच्या या मंगल सुरांनी.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
9: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
8: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
9: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
10: मग
9: काय,
10: स्वतः पासून सुरुवात कर.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:35 होत आहेत. काही क्षणातच श्री रामचरित मानस गान हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: सुन रहे थे श्री रामचरितमानस पाठ का भाग 216।
1: ये आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती
2: आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:15 वाजलेत, ऐकूया आमचा यानंतरचा कार्यक्रम।
3: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
3: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
3: संपर्क 97-64-12-55-33,
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 70वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 70वा श्लोक. याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे चोहोकडून पाण्याची भर पडत असता आपली मर्यादा आढळ राखणाऱ्या समुद्रात येऊन पडणारं पाणी गडप होतं, त्याप्रमाणे भोग्य विषय ज्याच्या मनात शिरून गडप होतात त्याच पुरुषाला शांती सुख लाभतं. विषयपरायणाला

लाभू शकत नाही. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे. न भंग पावे भरता हि नित्य, समुद्र घेतो जिरवुनी पाणी, जाती असे जात जिरुनी भोग, तो पावला शांती न भोग लब्ध. जिरवणं म्हणजे आत्मसात करणं किंवा आपलं रूप देणं. इंद्रियांच्या द्वारा विषयांना आत्म्याचं रूप देणं ही अद्भुत कला आहे. समुद्र ज्याप्रमाणे सगळीकडून येणारं पाणी आपल्यात सामावून घेतो तरीही आपली सीमा उल्लंघत नाही, तसं अनेक विषय जरी सगळीकडून आले तरी स्थितप्रज्ञ विचलित होत नाही. आत्मसात करण्याच्या या कलेमुळे स्थितप्रज्ञाला अशांतीचं कारणच राहत नाही. जो संयमी स्थितप्रज्ञ असतो त्याचं चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झालं की बाह्य उपाधी त्याला यत्किंचितही बाधा उत्पन्न करत नाही, उलट त्याला नित्य शांतीचा अनुभव घडतो. ब्रह्मस्थिती म्हणजे मनुष्याला जी उत्तमातली उत्तम स्थिती प्राप्त करायची आहे ती. ही स्थिती समुद्र

आत्मस्वरूपी लीन झालं की बाह्य उपाधी त्याला यत्किंचितही बाधा उत्पन्न करत नाही, उलट त्याला नित्य शांतीचा अनुभव घडतो. ब्रह्मस्थिती म्हणजे मनुष्याला जी उत्तमातली उत्तम स्थिती प्राप्त करायची आहे ती. ही स्थिती समुद्रासारखी आहे. समुद्राप्रमाणे इथे खोली आहे, गंभीरता आहे, शांती आहे आणि पूर्णताही आहे. समुद्रात चोहो बाजूंनी नद्या येऊन मिळत असतात. भरपूर पाऊस येऊन त्यांना पूर आलेला असतो, त्यामुळे त्या तुडुंब वाहणाऱ्या नद्या समुद्राला जाऊन मिळाल्या तरी समुद्राचा आकार वाढला किंवा विस्तार पावला असं कधीही होत नाही. समुद्रानं मर्यादा ओलांडली आहे असं आढळत नाही. या उलट उन्हाळ्यात कडक उन्हामुळे पाण्याची वाफ होऊन गेली किंवा दुष्काळात नद्या कोरड्या पडल्या त्यामुळे समुद्र आटून गेलाय असंही दृश्य कधी पाहायला मिळत नाही. इकडून तिकडे येणारं पाणी नाना रंगाचं, नाना चवींचं हे जरी असलं तरी समुद्रात आल्यावर त्याचा एकच रंग आणि चवही क्षार गुणांचीच बनते. समुद्राच्या बाबतीत थोडक्यात भर पडली तरी आधिक्य नाही आणि खर्च झाला तरी न्यूनता नाही. ब्रह्म हे असंच पूर्ण आहे. या ब्रह्माची शक्ती जगत कार्यासाठी खर्च झाली तरी न्यूनता येत नाही. ज्याला ब्रह्म प्राप्त झालं आहे तो तसाच पूर्ण आहे. ही ब्राह्मी स्थिती संयमी योगी पुरुषाची आहे. समुद्राप्रमाणे तो आपले विषयभोग आत्मस्वरूपात जिरवून टाकतो, त्याच्या मनावर ठसा उमटू देत नाही. नेहमी बाह्य विषयांचे अनुकूल आणि प्रतिकूल वेदनांच्या रूपाने मनावर ठसे उमटत असतात. हे बाह्य विषय नाहीसे करणं शक्य नसतं, पण त्याचा चित्तावर परिणाम होऊ न देणं हे महत्वाचं आहे. विषयांपासून दूर जायची गरजच नाही, कारण स्थित प्रज्ञाची मनस्थिती आढळे तिच्यावर परिणाम नाही, त्याचं विवेक हेच नीतीसूत्र आहे. त्यामुळे समुद्राची अथांगता, शांती या संयमी पुरुषामध्ये असते. सामान्य माणूस जरा सुख मिळालं की चढून जातो आणि दुःख वाट्याला आलं तर आत्महत्या कराविषयी वाटण्या इतका निराश होतो. पण हे सुखदुःखाचे आवेग सहन करून जे मर्यादित राहतात ते पूर्ण पुरुष होतात. या स्थितीला समुद्राप्रमाणे आकाशाचीही उपमा देता येईल. आकाशातही वेगवेगळ्या ऋतूंमध्ये असेच बदल घडत असतात, पण ते तसंच राहतं. मौली ज्ञानेश्वर म्हणतात, पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. तरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नोहे इशत मर्यादान सांडी. ज्याप्रमाणे तुडुंब वाहणाऱ्या नद्या समुद्राला मिळाल्या तरी तो फुगत नाही, मर्यादा सोडत नाही. माऊली म्हणतात, त्याचप्रमाणे रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याचं मन हर्षानं उचंबळत नाही आणि मिळाल्या नाहीत तरी अधैर्याची बाधा होत नाही. माऊलींनी पुढे उदाहरण दिलंय, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का? तसंच आपल्या ऐश्वर्यापुढे जो इंद्रभुवनाला तुच्छ समजतो तो वनवासीच्या खोपटात कशाला येईल? ज्याला अमृताचीही हाव नाही आणि त्याला तो किंमतही देत नाही तो कांजीला हातही लावणार नाही. आत्मसुखाचा अनुभव मिळालेल्या रिद्धीही नको आणि स्वर्गसुख तर त्याच्या खिसगंटीतही नाही. या दृष्टांताच्या संदर्भात लोकमान्य टिळकांचे शिष्य जस करंदीकर आपल्या गीतातत्व मंजिरी पुस्तकात लिहितात, आपल्या मर्यादा पाळताना समुद्र नद्यांचे प्रवाह बंद करत नाही किंवा त्यांच्यापासून दूरही जात नाही. तसा स्थितप्रज्ञ आत्मानुचिंतन अचल राहावं म्हणून संसारातल्या विषयांपासून पळून जात नाही. तो विषय तो निष्परिणामी करतो, त्याच्या पुढे काम हात जोडून उभा असतो. सावली कशी पाठ फिरवली की मागून येते, पण तिच्याकडे तोंड केलं की पुढे पुढे जाते. तसंच कामोपभोगांचं होतं. साधना परिपूर्ण झालेला पुरुष लोकसंग्रहासाठी समाजात वावरतो तेव्हा त्याच्या आसपास विविध मनोवृत्तींची विचारांची माणसं असतात. त्यांच्या संपर्कात येऊनही तो तटस्थ शांत प्रसन्नच राहतो. त्याच्या भोवती त्याच्यावर प्रेम करणारे आदर बाळगणारे असतात, त्याची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. पण त्या आकर्षणाला बळी न पडता कमलपत्राप्रमाणे तो निर्लेप राहतो. या श्लोकात स्थितप्रज्ञाच्या ध्यान योगाच्या भूमिकेचा भाव सांगितलेला आहे. ते त्याच्या भावनेच्या व्यापकतेचं भव्यतेचं दर्शन आहे. त्याच्या विशाल उदार दृष्टीच्या परिघात सर्व विश्व मावतं, त्यामुळे त्याच्या दृष्टीला सर्वच शुभ पावन मंगल दिसतं. त्याच्या दृष्टीने शुभाशुभाला थारा नाही, अशुभाचं ग्रहण नाही. चांगल्याबरोबर वाईटालाही तो म्हणतो, तुम्ही सारे या.

तुम्ही माझेच आहात. लहान मुलाला बागुलबुवाची भीती वाटते. आई काहीतरी मंत्र म्हणते आणि म्हणते, मी बघ, बागुलबुवाला पळवून लावलं. तसा ज्ञानीही सर्व वाईट गोष्टींवर उतारा देतो. ही ती सर्व गोष्टी जिरवण्याची ताकद आईप्रमाणेच या मुनीनंही मिळवलेली आहे. म्हणूनच त्याला शांती लाभते. थोडक्यात सांगायचं तर स्थितप्रज्ञ कधी होरळून जात नाही किंवा कसली अपेक्षाही ठेवत नाही. तसंच तो दुःखी निराशही होत नाही. अशा संयमी माणसाचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न सामान्य माणसाने केला तर त्यालाही शांतीचा अनुभव घेता येईल. आजच्या संदर्भात हा श्लोक मानवी मनाचा उथळपणा समजावून सांगतो. आजच्या चंगळवादी युगात जाहिराती, सोशल मीडिया, फॅशन याच्या माध्यमातून असंख्य प्रलोभनं आपल्याला खुणावत राहतात. यामुळे आपण त्याच्या मागे वेड्यासारखे धावतो, अस्वस्थ होतो. हे मिळालं की मला आनंद होईल, हे मिळालं की मी शांत होईन, अशा चक्रात अडकतो. हा आनंद, ही शांतता बाकी कशावरही नाही तर आपल्या मानसिक संतुलनावर अवलंबून आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्यासाठी अथांग समुद्राचं उदाहरण देऊन ते वस्तुस्थिती दाखवून देतात. आपलं मन कसं आहे, लहानशा ओढ्यासारखं उथळ खळखळाट करणारं की अथांग समुद्रासारखं शांत गंभीर. या श्लोकाचा सखोल विचार करून मानसिक संतुलन साधण्याचा आणि समुद्रासारखं अथांग होण्याचा प्रयत्न करायला हवा.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 70वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजतायत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: यानंतर काही क्षणात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल सकाळी 7:20 दरम्यान आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे

0: दलाचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला

0: गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आता आपण ऐकलत. आम्ही ते सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरू असलेल्या भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आता आपण ऐकूयात.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आम्ही आपल्या बरोबर आहोत पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर। आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम भुले बिसरे गीत। सकाळचे 7:30 वाजतायत। आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटातलं हे गीत शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलं होतं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलं होतं. मंडळी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारी ही कथा कवितेची उपजतच देणगी असलेल्या एका साध्या गुराख्याची म्हणजेच शाहीर होनाजी बाळा यांची ही गोष्ट. पंडितराव नगरकर, संध्या आणि ललिता पवार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपटाचं संगीत वसंत देसाई यांनी केलं होतं आणि काही गीतं ही शाहीर होनाजी बाळा यांनी तर काही गीतं ही क्रांतिकारक कवी अमर शेख यांनी लिहिली होती. मंडळी या चित्र

0: पटातून दिग्गज नृत्यांगना अभिनेत्री संध्या यांचा, ज्यांचं जन्मनाव विजया देशमुख असं होतं, त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. असं म्हणतात की या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान व्ही शांताराम आणि संध्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह देखील झाला. त्यानंतर झनक झनक पायल बाजे आणि नवरंग सारख्या व्ही शांताराम यांच्याच मोठ्या संगीतप्रधान चित्रपटांमध्ये संध्याने प्रमुख भूमिका देखील साकारल्या. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणारे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आपण बोलतो आहोत 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं तुम्ही ऐकलं ना, ते गायलं होतं पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांनी, तर संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली बरं का. तुम्हाला आठवतात का या चित्रपटातली गाणी? घनश्याम सुंदरा श्रीधरा, किंवा आत्ताच ऐकलेलं सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, तुझी माझी प्रीत, नको दूर देशी जाऊ, आणि सगळ्यात आवडीचं किंवा आत्ताही रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं गाणं म्हणजे लटपट लटपट तुझं चालणं. आठवली ना ही गाणी? आणि या सगळ्या गाण्यांचा वापर फक्त गाणी म्हणून न होता चित्रपटामध्ये कथानक पुढे नेण्यासाठी करण्यात आला होता बरं का. कवितेची उपजतच जाण असलेल्या शाहीर होनाजी बाळा यांनी ब्रिटिश आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या मराठी सैनिकांना कशी प्रेरणा दिली याची सुंदर कथा अमर भूपाळी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते. अशाच विविध चित्रपटांची अजूनही माहिती जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आज जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटातलं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
7: नमस्कार.
6: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आत्ता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये IVF ट्रीटमेंटमध्ये खास करून काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो. कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स IVFच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं. सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं AMH काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोस काय आणि आपण IVF का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावर ना इंजेक्शनचा डोस डिसाइड केला जातो. आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोनचे असतात, हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात. ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन बीज तयार करतात. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेरनं दिली जातात. आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शनचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही.
6: अच्छा.
7: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन पाळली पाहिजे हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही.
6: अच्छा, याबद्दल अजूनही बोलूयात. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672, 8661967672, 8669167672. डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
7: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, विषयीच्या सगळ्या शंका दूर करणं. त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं

0: काय हे समजून घ्या. तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचाराने त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी IVFचा सक्सेस काही काही काही काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल. सकाळचे 7:45 वाजलेत.
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
3: श्रोते हो, आता ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गम्मत गाणी.
7: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
8: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
9: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
8: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा बसा, तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
9: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी या कार्यक्रमात आता ऐकूया रचना आणि योगेश खडीकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं हे गीत. ऐकूया.

0: रचना आणि योगेश खडीकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे बालगीत आत्ता आपण ऐकलं जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी या कार्यक्रमात.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, 7:50 झालेली आहेत. ऐकूया 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना, गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
6: नमस्कार.
3: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
6: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
3: हो,
6: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
3: हो, बर.
6: जे आतून हॉलो असतात पूर्णपणे,
3: बर,
6: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची 2 तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती, सिंह यांचे मुख,
3: म्हणजे
6: हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे 2 एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात, साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत बसतं.
3: अच्छा.
6: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात की तोंड जे जिथे बंद होतं तिथे 2 बाजूला 2 जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचाही होऊ शकतो.
3: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
6: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
3: अच्छा.
6: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
3: बरोबर.
6: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्युम लागला किंवा हे लागलं, काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
3: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
6: नक्कीच.
3: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी.

0: नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपली जिंगलच आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, आणि तुम्ही असं प्रत्येक वेळेला म्हणता की जी वेळ असते ती कायम योग्य असते, गरज असते फक्त डिसिजन घेण्याची. तर आज त्याचबद्दल आपण बोलूयात.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन असं आपण कायम म्हणतो आपल्या जिंगलमध्ये. बघा, तर योग्य वेळ याच्यासाठी आहे. बघा, क्रूड ऑइलचे प्रायसेस वाढलेले आहेत, रुपी डेप्रिसिएट होतोय, डॉलर वर सरकलेला आहे, एकंदरीतच आर्थिक परिस्थिती ही जगाची खालावलेली आहे, त्रेधा तिरपीट उडाली आहे, ऑपॉर्च्युनिटीज भरपूर जरी असल्या तरी अडचणी डोळ्यासमोर दिसत आहेत, आणि अडचणींवर तेव्हाच मात होऊ शकते जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतो तेव्हा. सो जेव्हा करेक्शन आहे, करेक्शनची फेज आहे, इकॉनॉमी थोडीशी स्लो डाऊन झालेली आहे, अशी सगळी परिस्थिती असताना गुंतवणुकीचा योग्य निर्णय आपल्याला येणाऱ्या 3-5 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा देऊ शकतो, आणि त्याच्यासाठीच साठवून पैसा योग्य वेळी गुंतवीन. जो काही पैसा साठवलेला असेल त्या पैशाची एंट्री आता घेणं, त्या पैशाला आता योग्य दिशेला लावणं, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्याला योग्य वाट मोकळी करून देणं, म्हणजे आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता मोकळा होणं. म्हणजे ते गाणं आहे बघा, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर, ती तेव्हाच येईल जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्युच्युअल फंड सही आहे, पण निर्णय हा योग्य झाला पाहिजे, कारण मार्केटचं व्हॅल्युएशन, मार्केटचा असणारा पी, ओव्हर ऑन मिड अँड स्मॉल कॅप मध्ये झालेलं करेक्शन, एफआयएसचा झालेला आउटफ्लो, या सगळ्या परिस्थितीत इंडियन इन्व्हेस्टरसाठी ही विजयाची पर्वणी आहे असं मी म्हणेल. एंट्री करा, लवकर करा, झटपट पटापट.
1: म्हणजे खरंच आता ही योग्य वेळ आहे जिथे बाकीचे सामान्य लोक विचार करतात की अरे मार्केट पडतंय, सो जो पैसा गुंतवलेला आहे तो काढून घेऊ का, तर असा अजिबात विचार करू नका. उलट तुमचा पैसा सेफ असणार आहे, आणि अर्थातच आता वाणी सर यांनी सांगितल्याप्रमाणे ही योग्य वेळ असणार आहे. ज्यांनी अजूनही गुंतवणूक केलेली नाहीये त्यांनी गुंतवणूक सुरू करा, आणि ज्यांची एसआयपी सुरू आहे त्यांनी ती टॉपअप करण्याचाही जरूर विचार करा. योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आता आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळचे 8 वाजलेत. आता जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ठाणे जिल्ह्यातील ऐरोली इथले आहेत. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. होर्मुझचे समुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाते उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. सिडनी इथं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू आणि तन्वी शर्मा यांनी महिला एकेरीच्या 2 फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत मात्र भारताचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. पुणे आणि परिसरात पावसाचा मागमूस नसल्यामुळं चांगला उकाडा जाणवतो आहे. आज कमाल 36 तर किमान 25° सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोते हो, आता आपण जाणून घेतल्या काही ठळक बातम्या. आता वेळ झाली आहे लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

श्रोते हो, लोकमान्य कॉपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आता करत आहोत आर एन पराडकर यांच्या स्वरातल्या डॉक्टर पाचभाई यांच्या या रचनेनं.

0: आर एन पराडकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली डॉक्टर पासभाई यांची ही रचना कार्यक्रमात आपण प्रारंभी ऐकली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
4: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
3: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: देगा।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आता जवळच्या शाखेस भेट द्या।
2: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक।
3: घराच्या स्वच्छतेसाठी

0: आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स,
1: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
3: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
3: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
4: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची एक भक्तिरचना. डॉक्टर कुसुम यादव

श्रोते हो, आता आपण ऐकलीत संत ज्ञानेश्वर महाराजांची डॉक्टर कुसुम यादव यांच्या स्वरातली ही भक्तिरचना. यानंतरच्या रचना ऐकण्यापूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
1: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
0: संपर्क 940-598-93-75.
1: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: पुणे विविध भारतीवर आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया माणिक पंडितराव यांच्या स्वरातली केशव कवी यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे नरेंद्र भिडे यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
6: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
7: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्वला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल, ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात, हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
6: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6060 या क्रमांकावर संपर्क करा.

0: संत तुकाराम महाराजांच्या या रचनेबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला. नमस्कार.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, सकाळचे 8:30 झालेली आहेत. आता ऐकूया द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 99 21 05 75 75 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
5: अलो मम्मा,
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे चार चार आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: ए पण कसं आलं तुला?
4: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11.
7: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
8: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
9: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण

0: चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
1: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
4: श्रोतेहो, दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातल्या ग दि माडगुळकर यांच्या या गीतानं. संगीतकार आहेत एन दत्ता आणि चित्रपट आहे मधुचंद्र.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याज.

0: आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह मुदत 16 महिने, अटी लागू.
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोपेनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश सौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
5: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्वला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल, ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात, हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकवून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
4: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
6: जानते है व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
7: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
8: श्रोते हो, आपण ऐकत आहात दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली कार्यक्रमात. आता ऐकूया लाखात अशी देखणी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: लाखात अशी देखणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं हे गीत आत्ता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि उषा अत्रे वाघ यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकरांचं सुधीर फडके यांनीच संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे बायको माहेरी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055 75 75 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: श्रोते हो, या आशा भोसले यांनी गायलेल्या आधार चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, सकाळचे 8:58 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेत मे महिन्यात वार्षिक महागाईचा दर 4.2% पोहोचला असून गेल्या 3 वर्षातला हा उच्चांक आहे. अमेरिका इराण संघर्षामुळे वाढलेले ऊर्जेचे दर हे या वाढीचं मुख्य कारण ठरलं. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार एप्रिलच्या तुलनेत किमतीत 0.5% वाढ झाली असून या मासिक वाढीमध्ये ऊर्जेच्या खर्चाचा वाटा सुमारे 60% होता. अन्नपदार्थ आणि किराणा मालाच्या किमतीत मात्र तुलनेनं कमी वाढ झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही आकडेवारी काळजी करण्यासारखी नसल्याचं सांगून हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून होणारा तेलाचा पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यावर महागाई कमी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय रेल्वेनं प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर देशभरात परीक्षण सुरू केलं आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यमान अग्निसुरक्षा यंत्रणांचं मूल्यांकन करणं आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वेची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी सुधारण्याची आवश्यकता असलेल्या बाबी शोधणं हा आहे. जागतिक तेल संकटामुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी जपाननं जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेली काशिवाझाकी कार्यवाहीतली अणुभट्टी पुन्हा कार्यान्वित केली आहे. 2011 फुकुशिमा दुर्घटनेत भीषण भूकंप आणि सुनामीमुळे 3 अणुभट्ट्यांमध्ये मेल्टडाऊनची घटना घडली होती आणि सुमारे 1.5 लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. जपानमधील 54 पैकी केवळ 15 अणुभट्ट्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महान क्रांतिकारक आणि अमर हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. रामप्रसाद बिस्मिल यांनी काकोरी ट्रेन आंदोलनाद्वारे ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून सोडला होता आणि ब्रिटिशांनी केलेला छळही त्यांचा स्वातंत्र्याचा निर्धार डळमळीत करू शकला नाही. रामप्रसाद बिस्मिल यांनी तरुणांना संघटित केलं आणि त्यांना भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, सकाळचे 9:50 सेकंद झालेली आहेत. आता वेळ झाली आहे एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाची.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोतेहो नमस्कार. आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज आहे 11 जून. ज्येष्ठ गांधीवादी शिक्षक, थोर समाज सुधारक, विचारवंत, लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन आहे, पुण्यदिन आहे. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि साहित्याद्वारे सुसंस्कृत मूल्यांची रुजवण करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं असे साने गुरुजी. साधारणपणे तिशीच्या पुढच्या मंडळींना साने गुरुजींची ओळख अगदी लहानपणीच झाली ती श्यामची आईच्या माध्यमातून. आईकडून होणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या अस्सल संस्कारांचं, आईच्या थोरवीचं, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नातेसंबंधांचं अत्यंत भावपूर्ण असं वर्णन या पुस्तकात साने गुरुजी यांनी केलं. अनेक पिढ्यांच्या बालमनाला संस्कारित करणारे साने गुरुजींचे विचार हे कालातीत आहेत.

0: महत्त्वाचं तेच राहिलं.
1: काय राहिलं?
0: अरे पिंप. चिठ्ठी टाकून ठेवा एक पिंप येते आणि त्यावर लिहा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
5: अलो मम्मा,
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
2: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88856500011.

0: आहेत.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
4: आपण ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. श्रोतेहो, 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड या गावी साने गुरुजी यांचा जन्म झाला. त्यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर कायमच त्यांच्या आईचा अत्यंत गाढा असा प्रभाव होता. आईनं दिलेल्या सुसंस्कारांमधनंच त्यांच्यातला संवेदनशील लेखक आणि आदर्श माणूस हा घडत गेला. साने गुरुजींच्या साहित्यातनं काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे विचार नव्याने समजून घेण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळते. साने गुरुजींनी बालसाहित्य, कादंबऱ्या, कविता, वैचारिक लेखन ह्या सगळ्यांच्याद्वारे मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोलाची अशी भर घातली. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरू केलेलं साधना हे वैचारिक मासिक आजही त्याच निष्ठेनं सुरू आहे. साधना मासिकानं झोपलेल्या, सुस्तावलेल्यांना खऱ्या अर्थानं जागं केलं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: साने गुरुजींनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. 1930 सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये आणि 1942 चले जाव आंदोलनात त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला. तुरुंगात असतानाही त्यांनी सहकैद्यांना शिकवण्याचं आणि लिहिण्याचं काम मात्र अखंडपणे सुरू ठेवलं. विठ्ठल मंदिर हे सगळ्यांसाठी, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी पंढरपूर इथे आमरण उपोषण सुद्धा केलं. त्यांच्या या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे अखेर विठ्ठलाचे दरवाजे हे सगळ्यांसाठी खुले झाले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला.

0: भारतातल्या विविध प्रांतांमधल्या भाषा, संस्कृती आणि लोक एकमेकांना जोडले जावेत, त्यांच्यात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती या संकल्पनेचा पाया घातला. प्रांतांमधला द्वेष संपवून आपण सर्वप्रथम भारतीय आहोत हा विचार साने गुरुजींनी ठामपणे मांडला.
1: नमस्कार. श्री अनगलक्ष्मी दत्त चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ही एक आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार, सत्संग आणि आत्मिक उन्नतीसाठी कार्यरत असणारी संस्था आहे. दत्त संप्रदायाच्या शिकवणीतून मनःशांती व जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले जा. संस्थानेबद्दल व आमच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर 9619078432 किंवा 9822326886 यांच्यापैकी कुठल्याही नंबरवर संपर्क साधावा. महाराज सांगतात की आज कलयुग व त्याचे परिणाम दिवसेदिवस वाढत असल्या कारणाने फक्त स्वतःसाठी प्रार्थना करणाऱ्यांची प्रार्थना देवासंतांच्या पायापर्यंत रुजू होत नसल्या कारणाने आज फक्त विश्वाकर्ता नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी व अनंत कोटी ब्रह्मांडात राहणाऱ्या जीवांच्या उद्धारासाठी प्रार्थना करायची गरज येऊन ठेपली आहे. तर सादर करत आहोत विश्वप्रार्थना. श्री गजानन जय गजानन. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनघा लक्ष्मी माता की जय. हे परमेश्वरा, हे परमेश्वरी, हे सद्गुरुनाथा, तुमच्या सर्वांच्या कृपेने सर्वांचे भलं झालेलं आहे, होत आहे. सर्वांचे वाईट गुण दुर्गुण क्षणाप्रक्षणाला नाश पावत आहेत. सर्वांचे चांगले गुण सद्गुण क्षणाप्रक्षणाला वाढत आहेत. तुमच्या कृपेने सर्वांना सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे. सर्वांची परमेश्वरावरची सद्गुरूंवरची श्रद्धा भक्ती प्रेम भाव शरणांगती दिवसेदिवस वृद्धिंगत व दृढ झालेलं आहे व होत आहे. सर्वांचे एक दुसऱ्यावरचं प्रेम जिव्हाळा तडजोडीची भावना त्याग समजूतदारपणा वाढलेला आहे व वाढत आहे. सर्वांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. सत्सद्विवेक बुद्धी जागृत झालेली आहे. सर्वांची आदी भौतिक व आदी दैविक आणि आध्यात्मिक प्रगती तुम्ही करून घेत आहात. तर वाईटाचा नाश तर सत्याचा विजय झालेला आहे. सर्वांना आपल्या हातून झालेल्या चुकींची जाणीव झालेली आहे. व हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुम्हीच त्या चुका आम्हा सर्व लेकरांकडून सुधारून घेत आहात. तुम्ही अशीच कृपादृष्टी आम्ही सर्व बालकांवर ठेवा ही कळकळीची प्रार्थना. सर्वांना आरोग्यम धनसंपदा सुख शांती व समाधान तुमच्या कृपेने प्राप्त झालेले आहे. सर्वांचं सर्वार्थाने भलं तुम्ही करत आहात. सर्वांना सर्वार्थाने सांभाळत आहात. सर्वांना परमेश्वर चरणी सद्गुरूंचरणी तुम्ही लीन व कृतज्ञ करून ठेवले आहे. परमेश्वरांचे सद्गुरूंचे गोड दिव्य नाम अखंड आम्हा सर्वांच्या मुखात आहे. हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुमच्या कृपादृष्टीने तुम्ही या अनंत कोटी ब्रह्मांडाचे परमकल्याण केलेले आहे. तुम्ही या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व जीवांचा उद्धार केलेला आहे. आम्ही सर्वजण तुमची बालके हे परमेश्वरा, हे सद्गुरुनाथा, तुम्हाला अनन्य भावाने शरणागत आलो आहोत व तुमच्याच सेवेत लीन आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज, मायबाप कृपा करा, झालेल्या प्रदानची क्षमा करा. शरणी आलो आहे, अभय द्या. सद्गुरुम शरणम मम, शुभम भवतु.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.

0: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: साने गुरुजी म्हणजे संवेदनशीलता आणि करुणेचा मूर्तिमंत पुतळा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही त्यांचीच अजरामर ओळ त्यांच्या जीवनाचं मुख्य सूत्र आपल्याला सांगून जाते. मुलांवर सुसंस्कार व्हावेत, समाजामध्ये समता नांदावी आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळावी हे त्यांनी आयुष्यभर जपलं आणि त्यासाठी आयुष्यभर कष्टसुद्धा घेतले आणि म्हणूनच त्यांना साने गुरुजी हे आदराचं नामाभिधान प्राप्त झालं. 11 जून 1950 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांचं शारीर अस्तित्व जरी आपल्यामध्ये नसलं तरी त्यांनी लिहिलेलं साहित्य आणि दिलेली मूल्यांची शिदोरी ही प्रत्येक पिढीला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. श्रोते हो, आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात साने गुरुजी यांच्या पुण्यदिनानिमित्त, स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात

0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया संगीत मानापमान या नाटकातल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातल्या कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या पदानं. या पदाला संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

मानापमान या नाटकासाठी पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद आत्ता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं गोविंदराव टेंबे यांनी. आता ऐकूया मेनका या नाटकासाठी इंदिराबाई खाडीलकर यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचंच मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंतच, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।
10: आता ऐकूया अमृत सिद्धी या नाटक।

0: विद्याहरणी या नाटकासाठी विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद आत्ता आपण ऐकलं. गंधर्व नाटक मंडळी यांनी ही चाल दिलेली होती या पदाला. आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. यानंतरचं पद ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: प्रिय जरी हा सहवास मला हे सावित्री या नाटकासाठी जी एम अर्थात गंगाधर लोंढे यांनी गायलेलं, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद आता आपण ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कॅनडा की टोटल पॉप्युलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक PM आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
7: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
9: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
11: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोतेहो संगीत संशय कल्लोळ या नाटकासाठी रामदास कामत यांच्या स्वरातल्या, गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या पदाबरोबरच पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा मराठी नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो पुणे विविध भारती आपण ऐकत आहात, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झाले आहेत. जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर सध्या बल्गेरियाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी बल्गेरियातल्या आपल्या समकक्ष मंत्री वेलिस्लावा पेट्रोवा चमोवा यांची भेट घेतली. बल्गेरियासोबतचे भारताचे संबंध दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण राहिले असून आता या संबंधांना अधिक गतिमान आणि भविष्यवेधी स्वरूप देणं हे दोन्ही देशांसमोरचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी या चर्चेनंतर सांगितलं. भारत आणि बल्गेरिया यांच्यातले द्विपक्षीय सहकार्य, भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातली भागीदारी आणि जागतिक स्थैर्य, प्रगतीसाठी सक्षम देश कशाप्रकारे एकत्रित काम करू शकतील या तीन मुख्य मुद्द्यांवर ही चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शहापूर इथले जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना काश्मीरमध्ये वीरमरण आलं आहे. उरी भागामध्ये कर्तव्य बजावत असताना हातबॉम्बच्या स्फोटामध्ये त्यांना वीरमरण आलं. ते 30 वर्षांचे होते. जाधव गेल्या 9 वर्षांपासून लष्करात कार्यरत होते. उरी भागामध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना झालेल्या एका कारवाईमध्ये स्फोट होऊन जाधव यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील, भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. समाजातील प्रत्येक घटक आरोग्य संपन्न होणं शाश्वत विकासासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनी काल नाशिकमध्ये केलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनावणे, पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधुदंडवते रेल्वे टर्मिनस करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कोकणवासियांच्या भावना जपल्या गेल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबवण्यात येणाऱ्या MRI, सिटी स्कॅन आणि PET सिटी स्कॅन प्रकल्पांच्या प्रगतीचा काल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रश्न तातडीने

0: सोडवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्या नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्या नमस्कार.
7: विक्रम, ही केस फाईल आजची जी आहे याच्यावरती वय आहे यांचं 50 वर्ष. आपण नाव बदललंय, मिसेस निलिमा असं नाव समजूयात. उंची 158 सेंटीमीटर आणि जेव्हा तुझ्याकडे आल्या तेव्हा 84 किलो वजन. आता बीपीचा त्रास आहे त्यांना, त्याची गोळी चालू आहे आणि 50 एज म्हणजे मेनोपॉझल पिरियड मध्ये असणार आहेत. काय केस होती त्यांची?
8: निलिमा मॅडमची केस सांगतो आणि ह्या फेज मधनं प्रत्येक स्त्रीला जावं लागतं. आता निलिमा मॅडमचं सुद्धा वजन खूप जास्त नव्हतं, म्हणजे 70-72 वजन होतं मेनोपॉझ चालू व्हायच्या आधी. आणि त्यांचा मेनोपॉझ हा 1.5-2 वर्ष त्यांचा चालूच होता. मेनोपॉझ चालू झाला तेव्हा पिरियड रेग्युलर होते, पण हॉट फ्लॅशेस, चिडचिड होणं, इमोशनल होणं, रडायला येणं, राग येणं या गोष्टी पहिले चालू झाल्या. मग हळूहळू पिरियड्स बिघडायला लागले आणि पिरियड्स बिघडायला लागले त्याच्यानंतर त्यांचं वजन वाढायला लागलं. आणि त्या म्हटल्या गेल्या 3 वर्षांमध्ये वाढलेलं हे वजन आहे. म्हणजे असं नाही की अगदी 71-72 किलो त्यांचं त्यांच्या उंचीनुसार परफेक्ट वजन नव्हतंच, पण मेनोपॉझ मध्ये त्यांचं झपाट्याने ते वजन वाढलं. आणि मग त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये थोड्याशा होत्या की ह्या स्पीडनी वजन वाढत राहिलं तर अवघड होऊन जाईल आपलं. आणि वाढलेल्या वजनामुळे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास याच 2 वर्षात चालू झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुडघे सुद्धा थोडे दुखायला लागले होते वजन वाढल्यामुळे, टाचा दुखायला लागल्या होत्या, एनर्जी लॉस जाणवत होता, संध्याकाळी काहीच न करावं नुसतंच बसून राहावं असं वाटायला लागलं होतं. हे सगळे वजन वाढल्याबरोबरचे जे इश्यूज असतात ते त्यांना फेस करायला लागत होते. आणि वजन त्यांना तातडीने कमी करायचं होतं आणि त्याच्यामुळे त्या आपल्याकडे बेसिकली जॉईन झाल्या.
7: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00.
8: तर आता ह्या एज ग्रुप मधले जेव्हा क्लायंट येतात ना, एस्पेशली स्त्रिया, तर त्यांना एक मिसकन्सेप्शन असं असतं की मेनोपॉझ चालू असताना आपलं वजन वाढणार आहे, मेनोपॉझ झाल्यानंतर आपलं वजन आयुष्यात कधी कमी होऊ शकणार नाहीये, असे काही गैरसमज लोकांना नेहमी असतात. आणि तसेच निलिमा मॅडमला होते, तर मी त्यांना आल्यास त्यांनी मला पहिला प्रश्नच विचारला की माझं वय आता एवढं आहे, 50 ला मी आले, माझा मेनोपॉझ झालाय, पिरियड बंद झाले, ह्याच्यात हे एवढं वजन वाढलेलं आहे. माझं वजन 84 वरनं 1.75 पर्यंत आलं तरी मला बास आहे त्या म्हणलं. त्याहून खालती नाही जरी गेलं वजन आणि मला वाटत नाही माझं वजन त्याच्या खालती जाईल तर तेवढं सुद्धा ठीक आहे. म्हणजे अशा त्या सिच्युएशन मध्ये होत्या की आपलं 7-8 किलो कमी झालं, थोडीशी गुडघे आणि टाच दुखी बंद झाली तरी आपल्याला बास आहे, मग पुढे ते मेंटेन करता आलं म्हणजे झालं. तर मी त्यांना पहिले तो कॉन्फिडन्स दिला की म्हटलं नाही मॅडम, तुमचं वय हा प्रश्न नाहीये, मेनोपॉझ मध्ये वाढलेलं वजन कमी होईल आणि अजून त्याच्या भरपूर म्हटलं तुमचं व्यवस्थित वजन कमी होईल, अगदी 65 पर्यंत सुद्धा तुमचं वजन म्हणलं येईल आणि जे उंचीनुसार तुमच्या तसं ठीकठाक आहे. तर ते ऐकून त्यांना पहिली गोष्ट मध्ये थोडासा धीर आला. दुसरी गोष्ट, जेव्हा मी त्यांना डाएट आणि करायचे व्यायाम एक्सप्लेन केले तर त्यांना हे लक्षात आलं की हे आपल्याला या वयात सुद्धा करता येईल, घरच्या घरीच करायचं आहे, सोपं आहे, इक्विपमेंट लागत नाही आणि खाणं सुद्धा गरजच आहे. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांची कम्फर्ट लेवल वाढली. काय असतं, 50 वरती जेव्हा क्लायंट जातात तेव्हा त्यांना बाकीचे बरेच त्रास भेडसावत असतात, तर त्यामुळे त्यांना डाएट आणि एक्सरसाइज हे त्यांच्या कम्फर्ट लेवलला अनुसरून द्यायला लागतं. आणि ते जेव्हा होतं तेव्हा मग ते क्लायंट सगळ्या गोष्टी हॅपीली फॉलो करतात. आणि एक्झॅक्टली तसंच निलिमा मॅडमच्या बाबतीमध्ये झालं. त्यांनी दिलेला सगळा प्रोग्राम अत्यंत काटेकोरपणे उत्तम पद्धतीने पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केला आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने कम्प्लीट झाले. 6 महिन्यात आज त्यांचं 13 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे जे 84 होतं ते 71 ऑलरेडी आलेलं आहे. त्यांनी आता पुढचा 6 महिन्याचा पण प्रोग्राम आपल्याकडे रिन्यू केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या प्रोग्राम मध्ये त्यांचं वजन 65 च्या खालती आलं म्हणजे मिळवलं. ते मी त्यांना जसं सांगितलं होतं की म्हटलं मॅडम तुमचं 65 किंवा त्या खाली

0: तिथपर्यंत वजन जाईल.
1: ओके
0: आणि आता आतापर्यंतचा रिझल्ट बघून त्यांना नक्की आशा आहे की ते तेवढं नक्की जाईल, आणि मलाही वाटतंय ते जाईल तेवढं खालती.
1: अच्छा,
0: आणि त्यामुळे एकदम उत्तम पद्धतीने त्यांचा प्रोग्राम आता चालू आहे.
1: या केस बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार
3: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
4: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
3: बरं.
4: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
3: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
4: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट
3: आहे.
4: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
3: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
4: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
3: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. गौरीताई, आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
4: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
3: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली

0: 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupvivaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
0: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमन हुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, ऍस्थेटिक गायनेकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्याशी गप्पा मारतायत, त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
4: नमस्कार.
0: आपण असं म्हणलं की लग्नानंतर काही वर्षांनी किंवा डिलिव्हरीनंतर मैत्रिणींमध्ये एक प्रकारचा ऑकवर्डनेस येतो आणि त्यामुळे सेक्शुअल रिलेशन्समध्ये थोडं अंतर वाढतं, शारीरिक बदल झालेले असतात मैत्रिणींमध्ये. तर हे शारीरिक बदल नेमके कोणत्या प्रकारचे असतात, कुठे कुठे आपल्याला ते दिसू शकतात, याबद्दल थोडासा अवेअरनेस क्रिएट करूयात.
4: नक्कीच. प्रेग्नन्सीमुळे आणि प्रेग्नन्सी नंतरच्या कालावधीमुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जो बदल होतो त्याच्यामध्ये थोडी स्थूलता, काही जणांचं प्रेग्नन्सीच्या दरम्यान वजन बऱ्या प्रमाणात वाढलेलं असतं, 10-15 किलो पेक्षा सुद्धा जास्त काही जणांच्या शरीरामध्ये वजनाची वाढ झालेली दिसते. पण दूध पाजणे ही अतिशय चांगल्या प्रकारची प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जी स्तनांमध्ये वाढ झालेली असते, सो जेव्हा आपण दूध पाजण्याची प्रक्रिया बंद करतो त्यावेळेस हे स्तन थोडेसे ढिले झाल्यासारखे वाटतात, हे उघडल्यासारखे दिसतात. ते स्तनपान बंद केल्यानंतर थोडी त्याची कन्सिस्टन्सी ही कमी होते आणि ते फ्लॅबी असे त्यांना फील होतात.
0: बर.
4: दुसरी गोष्ट ही आहे की व्यवस्थितपणे व्यायाम करतात, आहाराकडे लक्ष देतात आणि तरी सुद्धा त्यांना त्यांच्या हाताचे जे फ्लॅप्स आहेत, म्हणजे आपल्या दंडाची त्वचा आपण म्हणू की जी थोडीशी लोंबकळल्यासारखी जाणवते, त्यांच्या कमरेचा पोर्शन ज्याला लव्ह हँडल्स म्हणतात, किंवा मागे पाठीचा पोर्शन जिथे सुद्धा आपल्याला फॅट डिपॉझिट झालेलं दिसतं.
0: बर.
4: सो खूप प्रयत्न करत असतात व्यायाम करण्याचा, व्यवस्थित आहाराचा, तरीही हे फ्लॅप्स जात नाहीत.
0: मैत्रिणींनो, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये होणारे शारीरिक बदल त्रास देतात का? कॉन्फिडन्स लूज होतो का? शारीरिक संबंध नकोसे वाटतात का? मग याचसाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. डॉक्टर कल्याणी, मग हे जे शारीरिक बदल होतात यावरती आपण काही उपाय करू शकतो का, किंवा हे झालेले बदल पूर्ववत होऊन आपली बॉडी पुन्हा रिशेप होऊ शकते का?
4: आपण आपल्या शरीरावरती काम केल्यास, म्हणजे जसं हायड्रेशन मेंटेन करणे, प्रोटीनचा सप्लिमेंट व्यवस्थित घेणे, एक नियमित व्यायाम करणे, हे मेंटेन केल्यास आपल्या शरीरामधल्या स्नायूंचं प्रमाण हे चांगलं मेंटेन राहतं. मात्र फॅट असलेली त्वचा आणि जी एक्स्ट्रा ताणली गेलेली आहे ही त्वचा थोडीशी लूज राहते.
0: बर.
4: सो कितीही प्रमाणामध्ये आपण प्रयत्न केला तरीही ते अगदी पूर्ववत अशा रचनेला जाणार नाहीये, पण आपण त्याला क्लोज टू दॅट नॅचरल शेप आणू शकतो. नक्कीच.
0: बर.
4: यासाठी विना शस्त्रक्रिया अवेलेबल असलेल्या अनेक उपचार पद्धती आहेत.
0: अच्छा.
4: सो जे स्तन आहेत गळाल्यासारखे दिसतात किंवा फ्लॅबी असतात त्याच्यामध्ये थोडं फॅटचं प्रमाण आपण वाढवून ते नियमित करू शकतो.
0: बर.
4: काही जणींच्या स्तनांमध्ये इरेग्युलॅरिटी आलेली असते, एका बाजूने बाळाने जास्त दूध प्यायलेलं असतं, दुसऱ्या बाजूचं स्तन हे छोटं दिसत असतं, सो त्याचा सुद्धा आकार आपण त्या स्तना इतका करू शकतो.
0: ओके.
4: त्यांच्या ज्या फ्लॅब्स आहेत, पोटाची आहे, मांडीची आहे किंवा हाताची आहे, हे आपण विना शस्त्रक्रिया कमी करू शकतो.
0: बर.
4: सो त्यांनी केलेल्या प्रयत्नांना पूरक अशी ही ट्रीटमेंट असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये नक्कीच चांगले बदल घडून येतात आणि कुठे ना कुठे हा परिणाम त्यांच्या कॉन्फिडन्सवरती 100% होतो.
0: नक्कीच.
4: सो स्त्री आजच्या जगामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे आणि तिने तिचा कुठल्याही प्रकारे कॉन्फिडन्स घालवू नये, तिने पुढाकार घ्यावा आणि स्वतःकडे लक्ष द्यावं, हे खूप गरजेचं.
0: अगदी अगदी. म्हणूनच

0: मैत्रिणींनो, तुम्हालाही सांगतेय, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरीमोनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल जर त्रास देत असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध नकोसे वाटत असतील, तर त्यासाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि त्याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोज लीला क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-53-53. पुन्हा भेटूयात रोज लीला क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लीला क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: चलो निकले का?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्ते.
8: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
9: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
10: बरोबर.
9: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
8: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156-77-70-03, 9156-77-70-03, 9156-77-7003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
9: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
8: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट

0: फर्निचरला व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा टोक संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03 91 56 77 70 03 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधनं अनेक तरुण आणि तरुणी आपल्याशी बोलतायत आणि आज या संदर्भात गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधले गणेश मोरे. नमस्कार गणेश सर.
2: नमस्कार मॅम, गुड मॉर्निंग.
1: खरं तर आम्ही इथले क्रिसेंटच्या टीममधनं जे कोणी यंगस्टर्स आहेत त्यांचे विचार ऐकतोय आणि त्यांचं गुंतवणुकीबद्दलचं म्हणणं काय आहे, विचार काय आहे, मत काय आहे हे जाणून घेतोय. तर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं इन्व्हेस्टमेंटबद्दल?
2: येस, सो माझं नाव गणेश मोरे. मी गेली 5 वर्ष प्लस क्रिसेंटमध्ये आहे.
3: ओके.
2: आता इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, जो घरातला कर्ता पुरुष असतो म्हणजे आपले बाबा किंवा वडील, तर आपण त्यांनाच असं समजतो की त्यांनीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा त्यांनीच तो विचार केला पाहिजे. बट आजकालची युथ पिढी तशी नाहीये. आजकाल घरातला 25 वर्षाचा मुलगा सुद्धा जे वडील आपली जी जबाबदारी घेतात तेवढीच जबाबदारी युथ घेतो.
3: हो,
2: पण ती घेतली का पाहिजे? कारण की कमी वयात शिक्षण चांगलं झालेलं असतं, त्यामुळे नोकरी चांगली मिळते आणि त्यामुळे जास्तीत जास्त इन्कम एक्सपेन्स साईडला न झुकवता आपण जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या बाबांनी जे कष्ट केले ते आपल्याला करावे लागणार नाही. कष्ट केले म्हणजे त्या वयापर्यंत.
1: बरोबर,
2: असं मला वाटतं.
1: अगदी. आणि मे बी त्यामुळे जे काही पुढचं आयुष्य आहे किंवा आपल्याही वडिलांचं आयुष्य आहे तेही सुखात जायला मदत होईल असंही आपण म्हणू शकतो.
2: बरोबर.
1: जसं की मी तुम्हाला म्हणलं, यंग जनरेशननी गुंतवणुकीला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, पण नेमकी कुठल्या वयापासून सुरुवात केली पाहिजे? तुम्ही स्वतः कोणत्या वयात सुरुवात केली?
2: सो मी ऍक्च्युली शिक्षण माझं साधारण मी 18 वयापासून काम करतोय.
3: बर.
2: आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन जेव्हा मी करत होतो तेव्हा मी क्रिसेंट सोबत जोडलेलो होतो.
3: ओके.
2: सो एज्युकेशन प्लस रिअल एक्सपिरियन्स मला क्रिसेंटमुळे फार चांगला मिळाला. कन्सेप्ट क्लिअर झाल्या. पण जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तर जेव्हा मी फर्स्ट डे माझा या ऑफिसमध्ये होता तेव्हा मला असं वाटायचं की सगळ्यांकडेच पैसे असतात. बट कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि ट्रस्ट हा जो विषय आहे तो मला ऍक्च्युली क्रिसेंटमुळे समजला. म्हणजे जसं की काही कॉलेजमधल्या मुलांना पॉकेट मनी असते. सो लाईक 5,000, 10,000, 2,000, देर आर नो लिमिट. बट त्यातून आपण जर एक विशिष्ट रक्कम साईडला काढली तर आपण फीच्या व्यतिरिक्त आपले जे काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो ते आपण छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून काढू शकतो. म्हणजे लाईक आरडी असेल, एफडी असेल किंवा अन्य म्युच्युअल फंड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असतील. आणि या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून जेव्हा तुम्हाला आवड निर्माण होते किंवा एक रेशो डेव्हलप होतो तेव्हा तुम्हाला 10,000, 20,000, 1,00,000 रुपये, 2,00,000, 5,00,000, पण तो लहान अमाऊंट पासून जो रेशो फिक्स्ड राहतो इन्व्हेस्टमेंटचा, विच इज इन्कम मायनस युअर इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस, हा तुम्हाला

0: वयाच्या 60 पर्यंत सुद्धा कॅरी करता येतो आणि वय वर्ष 25 सुरू असताना सुद्धा कॅरी करता येतो.
1: वा क्या बात आहे, खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही देताय सर. याबद्दल अजूनही बोलायचंय पण आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगूयात की आता जसं गणेश सर यांनी सांगितलं की वयाच्या कोणत्याही वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता, ते तुम्हाला जर पॉकेट मनी स्वरूपात मिळत असतील तर त्यातला थोडासा भाग बाजूला ठेवा, किंवा अगदी पहिली कमाई त्यातनं थोडासा भाग बाजूला ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा. अर्थातच तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी, तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. गणेश सर, तुम्ही म्हणालात की 18व्या वर्षापासून तुम्ही कामाला सुरुवात केली. खरं तर इतक्या कमी वयामध्ये कामाला सुरुवात करणं, घराची जबाबदारी घेणं हे खूप अवघड असतं, कारण त्यावेळेला गरजा खूप असतात आणि इन्कम सोर्स खूप कमी असतो. हे सगळं तुम्ही स्वतः कसं मॅनेज केलं, काय डिफिकल्टीज तुम्हाला स्वतःला जाणवल्या आणि हे बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: सो बेसिकली मॅम, हा जो प्रश्न आहे की बाबा आपण वय वर्ष 18 वर्षापासून काम करतो, तर असे खूप लोक आहेत की बाबा जे अर्ली एज पासून जॉबला लागतात. बट याच्यात क्रिसेंटमुळे मला जो फायदा झाला, तर एक तर डिसिप्लिन लागली, म्हणजे माझा जो पहिल्या दिवशी जो पगार होता आणि आज जो पगार आहे त्यातून माझा रेशो जो इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे तो फिक्स्ड आहे. जसं तुम्ही म्हणालात की गरजा ह्या कधीच संपत नाही. म्हणजे ज्याला 1 कोटी रुपये पगार आहेत त्याला सुद्धा गरजा आहेत, ज्याला 10,000 रुपये पगार आहेत त्याला सुद्धा आहेत. बट ती खरंच माझी गरज आहे का हे मला त्यातून कळालं. म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर ती खरंच आपल्या आयुष्यात उपयुक्त आहे का. म्हणजे जसं आजकालची यंग पिढी, म्हणजे त्याच्यात मी सुद्धा येतो, पहिलं असतं की गाडी, मग असतो मोबाईल फोन, मग असतो एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. बट हे सगळं करून माझ्यात मी जेवढ्या मिटिंग्स किंवा आज क्रिसेंट सोबत जे काही रिलेशन्स आहेत त्यामुळे मला, मी 2 गोष्टी बघतो की हे उपयुक्त आहे का नाहीये. जर उपयुक्त असेल तर मी तिथे इन्व्हेस्टमेंट करतो, मग कदाचित मूवीजला बघण्यासाठी असेल किंवा काही गोष्ट घेण्यासारखी असेल. बट ज्या वयात जी गोष्ट घेतली पाहिजे ती जर प्रत्येक युथनी फॉलो केलं तर मला असं वाटतं की पूर्वीची 60 म्हणजे आज 60 पर्यंत किंवा 58 पर्यंत भारतात लोक काम करतात. आणि मला असं वाटतं की जर युथनी हे जर रूल फॉलो केले तर 60 पर्यंत काम करायचंच आहे, बट पैशासाठी काम नाही करावं लागणार, ऍज अन हॉबी म्हणून काम करावं लागेल. म्हणजे मी खूप सारे माझे फ्रेंड्स बघतो की लाईक 9 to 5 काम करतात. सो 9 to 5 काम करण्यात अडचण नाहीये, बट फक्त काम करणं हे काम नाहीये. आपण ते का करतोय, कशासाठी करतोय आणि का केलं गेलं पाहिजे. तसंच अर्ली एज इन्व्हेस्टमेंट का करायची, तर काहीतरी अचीव करण्यासाठी. लाईक ज्याचं 18व्या वर्षापासून जॉब लागतो तर त्याला काही गोष्टी स्किल्स किंवा एज्युकेशन असेल, लाईक एमबीए असेल किंवा काही डिग्री असेल की जी मला अपग्रेड करायची माझ्यासाठी, बट मला पैसे नाहीयेत. सो ऍट दी एज ऑफ 30 सुद्धा तो कॅरी करू शकतो. बट आपण जसं आपल्या आई वडिलांकडून शिकलोय की पैशाचं सोंग आणता येत नाही. सो जर तुम्ही अर्ली एज थोडे थोडे पैसे साईडला काढलेत तर मला असं वाटतं की वयाच्या कोणत्याही एजला तुम्ही कोणतेही गोल अचीव्ह करू शकता, रिस्पेक्टिव्ह तुम्ही किती पैसे साईडला काढता.
1: वा क्या बात आहे, किती छान आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला गणेश सरांनी या गोष्टी समजवून सांगितल्या. म्हणूनच मला सगळ्या यंग जनरेशनला हे सांगायचंय की तुम्ही देखील आतापासून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. तुमचे गोल्स काय आहेत हे डिफाईन करा, त्यासाठी कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला गरजेची आहे यावरतीही तुम्ही विचार करा. आणि अर्थातच या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागली तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅम, थँक्यू.

0: Amphi registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: फ्लॅट टोटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
2: श्रोत्या नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, मनमोकळ्या गप्पाचा आपला विषय जो आहे तो खूप महत्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपण बोलतो पाण्याबद्दल आणि पाण्याच्या स्वच्छतेबद्दल, म्हणजे पाणी जिथे आपण साठवतो त्या जागेची स्वच्छता किंवा त्या टाकीची स्वच्छता, या सगळ्याबद्दल तुम्ही तुमचेही अनुभव सांगता आणि त्याबद्दल माहिती देत असता. तर मला मुळातच विचारायचंय की पाणी याबद्दल तुम्ही आज काय सांगाल?
3: आता आपल्याला माहिती की पाणी हे जीवन आहे आणि पाणी अस्वच्छ असेल तर त्याच्यापासून असणारे रोग पण तितकेच तेवढे भयंकर आहेत. म्हणजे पोटाचे विकार किंवा केस पांढरे होणं किंवा अन्य काही विकार, त्वचेचे विकार हे तसेच आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की पाणी हे तारक आणि पाणी हे मारक असं आपण म्हणू शकतो. दोन्ही पण आहे, पण ते मारक होऊ नये याच्याकरता काय, तर आपण मध्यस्थी आहोत त्या मारक होऊ नये म्हणून. तर ते कसं की आपण जसे आपले फिल्टर्स किंवा प्युरिफायर्स हे नित्यनियमित आपण स्वच्छ करतो, त्या फिल्टर्स आणि प्युरिफायर्स मध्ये त्या ट्यूब्स असतात की जे आपण नित्यनियमित बदलतो आणि त्या नित्यनियमित बदलल्यानंतर त्याची जे इफेक्टिव्हनेसपणा जो आहे तो आपण मेंटेन करतो. तसंच टाक्या कायम इफेक्टिव्ह राहिल्या पाहिजेत किंवा त्या ऍक्टिव्ह राहिल्या पाहिजेत, त्याने आपल्याला स्वच्छ पाणी मेंटेन करणं सोयीचं होईल. असं जर काही निगा राखायची असेल तर त्याला मेंटेनन्स शिवाय किंवा स्वच्छतेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हणलं की तुम्ही नित्यनियमित स्वच्छ केलं ना की आपला खर्चही कमी येतो, पण नाही केलं, दुर्लक्ष केलं बसून तर त्यात तितकाच कचरा साठतो. एजन्सीज काय करतात, त्याचे वारे मग पैसे लावतात बसून, मग ते आपल्या हातात नाही ना त्याच्यामध्ये. मग कुठल्या एजन्सीज पाहिजे तर त्या ऑथोराइज पाहिजेत, की ज्या तुमच्या टाक्यांना त्या टाक्या त्या एजन्सीजना माहिती असतात की याची काय परिस्थिती म्हणून. मग याच्याकरता काय की त्या एजन्सीजला तुम्ही काम दिलं की तुमचे इकॉनॉमी सुद्धा तसेच मेंटेन राहते आणि कुठली स्वच्छता हवी हेही त्यांना माहिती असतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. जसं आपण म्हणतो की आरोग्याच्या बाबतीमध्ये ठराविक डॉक्टर्सच आहेत आणि ठराविक डॉक्टर्सकडे आपण जातो त्याच्यावेळेस. आपण असं म्हणत नाही की आज मी याच्याकडे जातो उद्या त्याकडे जातो, तसंच नाही का. हे सुद्धा इतकं महत्वाचं आहे की कोणाकडे आपण द्यायला पाहिजे काम, कारण ते पाण्याशी रिलेटेड आहे आणि एकदम आरोग्याशी रिलेटेड आहे. म्हणजे जरी तो विषय जो सेवा क्षेत्रातला असेल, याला दिलं चालतं किंवा त्याला चालतं हा जो मुद्दा आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा कोणाला मी नेमकं काम द्यायला पाहिजे हे सुद्धा तितकंच
2: महत्वाचं आहे.
3: आणि व्हॉलंटरी जर आपण म्हणलं की हा व्हॉलंटरी जॉब आहे, म्हणजे मेंबर्स लोक सातत्याने बदलतात, चेअरमन सेक्रेटरी, पण याचा अर्थ काय आहे की नेमकी एजन्सी कुठली याची शहाणीशा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आहे, कारण सेवक वर्ग म्हणा किंवा कुठलाही माणूस जे काही कामं करतात वर्षानुवर्ष, आपण नेमकं कोणाला सांगतोय, कुठल्या कंपनीला सांगतोय हे स्वतःच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. कारण होतं कसं की आता एवढे कंपन्या कामं करतात पुण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, त्यांची स्पेशलायझेशन त्यांच्याकडे आहे हे सगळं करण्याकरता. पण मी असं म्हणतो की कंपनीकडे का तर ते आरोग्याशी निगडीत आहे. जसं आपण म्हणतो की या डॉक्टरकडे का, तर त्याचं ते आपल्या माहिती किंवा यांना आपली सगळी हिस्ट्री माहिती
2: आहे.
3: हा, आणि आपण काय चुकूनही असं होत नाही की आपण याच्याकडे जाऊन दुसरीकडे जाऊन परत तपासणी केली वगैरे, आपण नेमकं परत त्याच्याकडे जातो. तशी ती सिक्युरिटीचा हा त्यातला एक भाग आहे, सेफ्टीचा भाग आहे की त्यांनी कोणाला सांगायला पाहिजे, कुठली एजन्सी यायला पाहिजे.
2: याबद्दल तुमच्याशी अजून गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या

0: सर्व्हिसेस हवे असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितलात की पाण्याच्या टाकीची स्वच्छता, हे तर आपण बोलतोच, पण त्याचबरोबर त्या स्वच्छतेसाठी ज्या एजन्सीज आहेत त्यांची विश्वासार्हता पण तितकीच महत्वाची आहे. आणि आजकाल आपण बघतोय इतक्या फेक गोष्टी आजूबाजूला असताना यामध्येही तसं असू शकतं ना, मग ह्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
1: आता तुम्ही बघितलं की टेक्नॉलॉजी जशी आली तसं आपल्याला लक्षात येतं की नेटच्या माध्यमातून बरेचसे गैरव्यवहार पण होतात.
0: हो हो.
1: आणि आपल्या ते डोळ्यासमोरून न जाता ते आपल्या नंतर लक्षात येतात की हे घडलंय म्हणून.
0: बरोबर.
1: तसं सर्व्हिसेसच्या किंवा कुठल्याही सुविधा ज्या आहेत आपण जेव्हा त्या विकत घेतो तर त्याच्यामध्ये पारदर्शकता जर असेल तर आपण त्या एजन्सीला बोलू शकतो. जिथे पारदर्शकता नाहीये की बाबा आपल्या किती गडबड वाटतीये, त्याच्यामधनं आपल्याला हे कळतं की आपल्या किमती पण बदललेल्या आहेत त्या कामाच्या.
0: ओके.
1: आणि काही काही ज्या वाजवी किमती होत्या त्या अतिशय काही महाग होऊन बसलेल्या आहेत. तर आपल्या लक्षात आलं की आपण खरंच त्या एजन्सीमध्ये आहोत का दुसऱ्या एजन्सीमध्ये आहोत. कारण बऱ्याच वेळा काय होतं की याला कौशल्याचा माणूस लागतो आणि तो कुशल माणूस असणं जास्त गरजेचं आहे. काही काही लोक येतात जातात आपल्याला कळत पण नाही. जसं आता माझ्याकडे परवाच एक उदाहरण आहे एका पेठेमधलं आहे की त्यांच्या टाक्या ज्या आहेत झाकणाच्या वरती नाही का प्लास्टरिंग केलंय.
0: बर.
1: आणि त्यांना हे लक्षात नाही की आपण 4 वेळा पैसे देऊन बसलोय म्हणून. म्हणजे अशी घटना घडली की लोक पैसे पण घेऊन गेलेत त्याच्यामध्ये आणि टाक्या स्वच्छ पण झाल्या नाहीयेत. आणि टाक्या झाल्यात म्हणून सांगितलंय. अशी पण घटना घडली आहे. म्हणजे मला हे का सांगायचंय की जरी टाके आपल्या दुसऱ्या शेपात नाही आहेत, वरती आहेत खाली आहेत, पण पैसे तर आपल्या दुसऱ्या शेपात आहेत. आपण ते तर योग्य ठिकाणी देऊ शकतो. असं नको की लोक येतात आणि जातात आपल्या कळत पण नाही.
0: त्याच्यामध्ये म्हणजे याच्यात पण फेक कॉल्स आणि फेक संस्था असू शकतात, याची काळजी घेतलीच
1: पाहिजे. तर मला हेच म्हणायचं की काळजी म्हणजे काय, तर कुठल्या संस्था आहेत ज्या अनुभवी आहेत, आज नेटवरती त्याची माहिती आहे, त्याचे संचालक मंडळ आहे प्रत्येक संस्थेचं,
0: त्याची
1: खातरजमा करायला पाहिजे.
0: संदीप सर, तुम्ही खूप महत्वाचं सांगताय की सिक्युरिटी किती महत्वाची आहे, म्हणजे पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचं कंत्राट योग्य एजन्सीला देणं हे पण महत्वाचं आहे. मग ह्यासाठी आता तुम्ही जसं म्हणालात सोसायट्यांमध्ये एक बॉडी असते की सेक्रेटरी, चेअरमन वगैरे या लोकांची, आणि मग त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा नवीन चेंजेस होतात तेव्हा या सगळ्याबद्दल सांगा.
1: आता मी पाहिलं की व्हॉलंटरी जॉब दिला जातो प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपल्या बोर्डवरती त्या त्या सोसायटीच्या. आणि होतं कसं की आधीच्या मेंबर्सकडचा जो काही डेटा आहे तो काही उपलब्ध होतो नाही होतं असं होतं. आणि मग तो नसताना मग आपण काय करायला पाहिजे, तर आपल्याकडचं जी एजन्सीज आहेत इतक्या वर्षाच्या त्या कुठल्या आहेत हा निदान पाहण्याकरता तरी डेटा अवेलेबल करणं अपेक्षित आहे. भले तुम्ही गार्डनिंग करता आपण म्हणू शकतो की त्याचा एवढा धोका नाही आहे, किंवा प्लम्बिंग करता एवढा धोका नाही आहे, किंवा अन्य कुठल्या याच्याकरता धोका नाही आहे, पण जिथं आरोग्याशी संपर्क आपण येतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती की कुठल्या एजन्सीज मागच्या वर्षी होत्या, त्याच्या मागच्या वर्षी होत्या
0: पाण्याच्या
1: त्या एजन्सीज आपण नियुक्त केल्या की आपल्याला किमान तरी त्याचा उपयोग होऊ शकतो.
0: नाहीतर
1: अन्यथा होणार कसं आहे की नवीन व्यक्ती आली जसं आपण म्हणतो की आल्यानंतर त्याच्याकडे माहिती नसल्यामुळे जे मला आज नेटवरती दिसत आणि मी बटन दाबलं आणि सोसायटीला सांगून टाकलं की काम झालं म्हणून, हे जे काय ना हे घातक काय, तर आपल्याला माहितीच नाही की कुठला व्यक्ती येणार आहे म्हणून.
0: बरोबर.
1: काम करण्याकरता. आणि असंही होतं की आजकाल कसं आहे की पेमेंट जे आहे ते पूर्वीसारखं काही रिसीट वगैरे प्रमाण तसं राहिलं नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे व्हर्च्युअल सगळं झालेलं आहे. त्यामुळे होतं कसं की डेटा एवढा अवेलेबल होणं अवघड आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते कुठल्या व्यक्तीला पेमेंट जात आहे, त्या एजन्सीला जात आहे का, याची खात्रीजमा पण महत्वाची आहे.
0: बरोबर. एकूणच आज पाण्याच्या टाकीची स्वच्छता नुसती नाही तर सिक्युरिटी हा विषय तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.

0: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
1: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूच सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
0: बापूच सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
1: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरोगायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या JJ हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरोगायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार.
3: आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे गर्भाशय भ्रंश, ज्याला आपण प्रोलॅप्स असंही म्हणतो. तर गर्भाशय भ्रंश म्हणजे नक्की काय असतं आणि तो का होतो?
4: प्रोलॅप्स म्हणजे गर्भाशयाचा भाग खाली येणे. हे युजली मेनोपॉझल वुमनला होतो. त्याच्यात गर्भाशयाचा भाग खाली येणे, त्याचे ग्रेड असतात, 3 ग्रेड असतात. त्या ग्रेडप्रमाणे त्याची ट्रीटमेंट असते. जसं काही त्याच्यामुळे होणारे लघवीचे आजार, जसं काही सिस्टोसिल असला किंवा लघवीच्या मूत्राशयाच्या मार्गापासून ते मूत्राशयाच्या तिकडनं वजायनल वॉल खाली आली, त्याला सिस्टोसिल म्हणतात. गर्भाशय पण पूर्ण बाहेर आलं त्याला प्रोसिडेन्शिया म्हणतात. आणि संडासाची जागा पण खाली आली वजायना योनी मार्गामधनं, त्याला रेक्टोसिल म्हणतात. मग ते सगळं खाली आल्यामुळे लघवीला त्रास होतो स्त्रियांना आणि अनकम्फर्टेबल फील होतो आणि त्याच्यामुळे लघवीचे वेगवेगळे आजार होतात.
3: पण हे प्रोलॅप्स होण्याची काही कारणं आहेत की ह्याच्या
4: प्रोलॅप्स म्हणजे यंग एजमध्ये जर तुम्ही डिलिव्हरीला जास्त जोर घेतला किंवा खूपच गावाकडच्या स्त्रियांमध्ये कुव्यातनं पाणी काढलं वगैरे, मल्टी प्रेग्नेन्सी झाली म्हणजे 4-5 डिलिव्हरी झाल्या, 7-8 डिलिव्हरी झाल्या, तर प्रोलॅप्सचे चान्सेस वाढतात.
3: बर बर. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72-76-89-49-49 72-76-89-49-49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276-89-4949. आणि मग हे प्रोलॅप्स झाल्यानंतर त्याचा मूत्रसंस्थेवरती कसा परिणाम होतो? तुम्ही त्रास
4: सांगितल्याप्रमाणे लघवीचा मार्ग, योनी मार्ग आणि संडासची जागा जवळजवळ असल्यामुळे लघवीचा मार्गची जी वॉल असते ती खाली आली की ते वजायनामधनं ते सिस्टोसिल निर्माण होतो.
3: आणि तुम्ही म्हटलात की मेनोपॉझल स्त्रियांमध्ये हा आजार जास्त बघितला
4: जास्त होतो कारण त्यांचे स्नायू थोडे शिथिल होतात. लिव्हेटर एनाय आहे, त्याचे फायबर्स आहेत, ते सगळे स्नायू शिथिल होतात आणि त्या स्नायू शिथिल झाल्यामुळे पेरिनियमचं जे टेन्शन आहे

0: ग्रीप असते ती कमी होण्यामुळे ते वजायनामधनं बाहेर यायचा प्रयत्न करतात.
1: बर, मग आता ज्या स्त्रिया प्री मेनोपॉझल किंवा अजूनही त्याच्याहूनही तरुण आहेत, तर हे पुढे जाऊन होऊ नये, तर याच्यासाठी काही तुम्ही टाळण्यासाठी काही खबरदारी घेता येईल का?
0: टाळण्यासाठी आपण किगल्स एक्सरसाइज सांगतो, आपण योगा करायला सांगतो, बॅलेन्स डाईट सांगतो आपण स्त्रियांना, आणि खूप जोर करायचं नाही. जसं काय त्यांनी कॉन्स्टिपेशन पण अवॉइड केलं पाहिजे त्यांनी, कारण कॉन्स्टिपेशनने खूप जोर केल्याने पण ते थोडे स्नायू शिथिल होतात, डॅमेज होतात. हे सगळं त्यांनी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. जर लघवीचा आजार, लघवीला काय पण थोडासा पण त्रास झाला तर डॉक्टरांना भेटायला जायला पाहिजे, त्याच्यावर ट्रीटमेंट पटकन घ्यायला पाहिजे. कारण लघवीचे आजार आता बरे नाही झाले तर ते इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहोचू शकतात किंवा बाकीचे आजार होऊ शकतात, त्याच्यासाठी आपण ते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे.
1: बर, श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. आणि हे जर प्रोलॅप्सचा त्रास झाला, म्हणजे गर्भाशय भ्रंशाचा त्रास सुरू झाला, तर त्यावर उपचार कसे केले जाऊ शकतात, त्याचे काय प्रकार आहेत?
0: आपण गर्भाशयाचा त्रास झाला तर युजली प्रोलॅप्सचा त्रासमध्ये आपण युजली सर्जरीच सांगतो.
1: बरं,
0: जर मिनिमल त्रास असेल तर रिंग बसवायचं किंवा टेम्पूड बसवायचं असे उपचार आहे, पण ते परमनंट उपचार नाही आहे. काय काय वस्तू खूपच हिस्ट्रीमध्ये गेल्या आहेत, म्हणजे असं आता त्याचा उपयोग कोणी करत नाही, पण युजली आपण सर्जरी सांगतो मेनोपॉझल वुमनमध्ये, किंवा स्लिंग ऑपरेशन सांगतो आपण, बर्स कॉल्पो सस्पेन्शन वगैरे असे ऑपरेशन सांगतो आणि त्याला फिक्स करतो. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्लिंग ऑपरेशन, जे काही शीत वापरून करतात, काही नॉर्मल शीत वापरून, रेक्टर शीत वापरून करतात, आणि त्याला पुलअप करतात. आता बऱ्याचदा कंजनायटल एनोमलीमध्ये ते शिथिलता असते पेरिनियल मसलची, त्याच्यामुळे यंग मुलींमध्ये प्रमाण कमी असतं, पण यंग मुलींमध्ये पण प्रोलॅप्स होतो, पण तशा मुलींमध्ये पण आपण वेगळे वेगळे प्रकारचे स्लिंग ऑपरेशन करतो आणि ते ट्रीट करतो आपण.
1: बरं, आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसात रुग्ण घरी जाऊ शकतो आणि किती दिवसात परत स्वतःचं काम सुरू करू शकतो?
0: आता वेगवेगळे प्रकारचे स्लिंग ऑपरेशन, म्हणजे लॅप्रोस्कोपिक पण आलेले आहे, तर त्याच्यात पेशंट लगेच 2-3 दिवसात नॉर्मल होऊ शकतो, कारण त्याच्यात काही खूप आराम करावा लागत नाही. जुन्या काळी आपण ऑपरेशन ओपन ऑपरेशन करायचो, पण आता ते लॅप्रोस्कोपीने पण होतात.
1: बर, श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू, याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक

0: होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे.
1: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमातनं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: आजचा जो विषय आहे डॉक्टर सुरेश सर, तो म्हणजे किडनी स्टोन. याबद्दल बोलायचं आहे. खरं तर खूप कॉमनली आढळणारा हा किडनी स्टोन, तरी सुद्धा अतिशय निग्लिजिबल,
4: अत्यंत त्रासदायक. ज्याला आपण काय म्हणतो आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, मोदखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर

0: कॉमनली आढळणारा हा किडनी स्टोन तरी सुद्धा अतिशय निग्लिजिबल,
1: अत्यंत त्रासदायक. ज्याला आपण काय म्हणतो आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, मुतखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर मुतखड औषधाने पडतो हे खरं आहे का? तर त्या संदर्भात आज आपण डॉक्टर गुरुराज सरांची चर्चा करूयात. कुठला मुतखड औषधाने पडू शकतो आणि केव्हा मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि यासाठी रुग्णाने काय काळजी घेणं महत्वाचं आहे? कारण बऱ्याच वेळा मी असंही पाहतो की औषधाने माझा खडा पडणारच आहे या आत्मविश्वासाने जे लोक ट्रीटमेंट घेत राहतात त्यांना बऱ्याच वेळेला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन किडनी निकामी होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.
0: बापरे.
1: तर त्यासाठी आज आपले माझे सहकारी डॉक्टर गुरुराज, तुमचं काय मत आहे?
2: सर नमस्कार. जैसे आपने बोला किडनी स्टोन अगर किसी को हुआ है, अगर डायग्नोसिस हुआ है तो उसका इलाज करना जरूरी है कि नहीं, ये बहुत ही मतलब कॉम्प्लिकेटेड प्रश्न नेक्स्ट आ जाता है पेशेंट के मन में. मुझे ट्रीटमेंट करवाना है कि नहीं, और उसके बाद आता है करवाना है तो कौन से प्रकार से, जो कंजर्वेटिव बोलते हैं हम, मानो सर्जरी बिना किए हुए वो स्टोन हम निकाल सकते हैं क्या?
0: हाँ.
2: या फिर उसको सर्जरी की जरूरत पड़ती है क्या? ये चीज हम एक्चुअली एक एक्सपर्ट को दिखाने के बाद ही पता चलता है.
0: अच्छा.
2: मेरा सलाह क्या रहेगा सारे श्रोताओं को, तुम ना सिर्फ एक सोनोग्राफी करके उसके ऊपर डिसीजन लेना थोड़ा गलत हो जाता है.
0: अच्छा.
2: छोटा स्टोन है वो निकल जाएगा. हर एक स्टोन ऐसे नहीं रहता है, इवन छोटे स्टोन भी कभी कभी हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं.
0: हाँ हाँ.
2: और इनफैक्ट इन्फेक्शन, उसका कॉम्प्लिकेशंस काफी सारे हो सकते
0: हैं. अच्छा, ये कॉम्प्लिकेशंस क्या हो सकते हैं इसके बारे में भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो प्रोस्टेट किडनी मूत्र विकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होतात की जर किडनी स्टोन काढला नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे नेमकं काय?
2: येस, एस्पेशली हम सिर्फ स्टोन के साइज के ऊपर डिसाइड नहीं करते.
0: ओके.
2: बहुत सारे चीज रहते जिनको हम ध्यान में रख के पेशेंट का ट्रीटमेंट सही तरह से क्या हो सकता है वो हम सलाह देते.
0: अच्छा.
2: एस्पेशली साइज, उसका लोकेशन कहाँ पे है हमारे सिस्टम में, वो भी इम्पोर्टेंट रोल प्ले करता है. और पेशेंट का जो कोमॉर्बिडिटी बोलते हैं हम, पेशेंट नॉर्मल है कि नहीं, यंग है कि नहीं, उसके साथ डायबिटीज है क्या, या फिर यूरिनरी कितना ब्लॉक है, उसके ऊपर बहुत सारे चीज रहते हैं जो एज ए होल हम देख के डिसीजन लेते कि वेदर इसको कंजर्वेटिव मतलब मेडिसिन से हम ट्रीट करना है. अगर मेडिसिन से ट्रीट करना है तो कितने दिन तक देखना है, उसका भी एक लिमिट रहता है. ऐसे नहीं है कि स्टोन है डॉक्टर 2-3 महीने या फिर 6 महीने तक आप पेन नहीं करता है तो सिर्फ मेडिसिन ही लेते जाओ, वो भी गलत है. इनफैक्ट हम एक सेफ पीरियड रहता है हर एक स्टोन का.
0: ओके.
2: वहां तक हम मेडिसिन देखते और पेशेंट को फॉलोअप के लिए बुलाते, फिर से रिपीट टेस्ट करवा के, अगर स्टोन निकल गया तो अच्छी बात है, नहीं है तो आई थिंक बहुत जल्दी और इन्फॉर्म्ड एक डिस्कशन करके अगले स्टेप बोलले तो सर्जरी करवाना बहुत जरूरी हो जाता है.
0: अगदीच, खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. आणि श्रोते हो, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हा किडनी स्टोनचा त्रास प्रकर्षाने जाणवतो तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनीचे इतर विकार, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आज

0: भेट द्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969991827.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: श्रोते हो, सकाळचे 10:58 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. 2020 कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही अटी लागू असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा मर्यादित असला तरी राज्यात खतांची टंचाई नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयामध्ये एका आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असं त्यांनी सांगितलं. मे आणि जून या कालावधीत राज्यात 27 जिल्ह्यांमध्ये 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालचं आहे. जम्मू काश्मीरमधल्या उरी भागामध्ये नियंत्रण रेषेजवळ 9 जून रोजी झालेल्या भीषण स्फोटात नवी मुंबईतल्या ऐरोली इथं राहणारे विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली आहे. चव्हाण हे मूळचे गोंडोली तालुका शाहूवाडी इथले असून काही काळापासून ते ऐरोलीत कुटुंबासह राहत होते. प्रसिद्ध चित्रपट निर्माते भारती राजा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भारती राजा हे चित्रपटसृष्टीतलं एक दिग्गज व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या कलाकृतींनी तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. ग्रामीण जीवनाचं त्यांनी केलेलं चित्रण विशेषतः वाखाणण्याजोगं होतं असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाची 10वी आणि 12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता 10वीची परीक्षा 16 ते 30 जून दरम्यान तर 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, सकाळचे ठीक 11:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण अशी काही गीतं ऐकणार आहोत जी गीतं तुम्हाला गुणगुणायला लावतील किंवा गायला देखील लावतील. तर ऐकूयात कार्यक्रमातलं हे पहिलं गीत अनुरोध या चित्रपटातलं. किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो

0: स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया पती पत्नी और वो या चित्रपटातलं महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या सहस्वरातलं रवींद्र जैन यांचा संगीत साज असलेलं हे गीत, ज्याचे बोल आहेत आनंद बक्षी यांचे.

0: स्ववेकानी निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
2: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
8: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
7: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
8: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
9: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
10: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
11: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
10: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
12: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
13: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमासंदर्भातली ही माहिती.
14: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
15: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये, आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
14: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आहे 60% डिस्काउंट.
1: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला काच बिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत याची माहिती देत आहेत.
4: काचबिंदू हा डोळ्याचा एक कॉमन आजार आहे ज्यामुळे ऑप्टिक नर्वचे नुकसान होते. डोळ्यामधून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्वला झालेल्या नुकसानीमुळे दृष्टी कमी होते. डोळ्याच्या अंतर्गत द्रव दाबातील बदल, ज्याला इंट्राओक्युलर प्रेशर म्हणजेच आयओपी असेही म्हणतात, हे काचबिंदूचे सर्वात सामान्य कारण आहे. हे लक्षात असू द्या की काचबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, मात्र लवकर निदान झाल्यास त्यावर औषधोपचार, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे. येथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची दृष्टी टिकवून ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे निदान होणे. म्हणून जर तुमच्या दृष्टीमध्ये काही खराबी जाणवत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या.
3: श्रोते हो, आपल्यालाही काचबिंदूची काही लक्षणं वाटत असतील आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

0: श्रोते हो, हे होतं किशोर कुमार यांच्या स्वरातलं लाल पत्थर या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत, जे संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगुल स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत आणि संगीत साज आहे SD बर्मन यांचा चित्रपट गाईड.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गीत गाता चल या चित्रपटातलं जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत, जे लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत काही गुणगुणायला किंवा गायला लावणारी गीतं. अशाच प्रकारची गीतं आपण अजून ऐकणार आहोत. तत्पूर्वी हा एक ब्रेक.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
3: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
4: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
3: संपर्क 9404598-9975.
4: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
5: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
6: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
5: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गीत गाया पत्थरोने. या चित्रपटातलं हसरज जयपुरी यांचं हे गीत, जे गायलंय आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी.

0: श्रोते हो, हे होतं गीत गाया पत्थरोने या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, जे सहस्वरात गायलं होतं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आवाज या चित्रपटासाठी इंदिवर यांचं हे गीत, ज्याला संगीत आणि स्वर आहे जगजीत सिंग यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
1: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत आपणाला गुणगुणायला लावणारी किंवा गायला लावणारी काही गीतं। आता कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत चलते चलते या चित्रपटातलं अमित खन्ना यांचं गीत, बप्पी लाहिरी यांचं संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत देशभरात उद्योजकता विकास, कौशल्य विकास आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणं यासारख्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. तसंच उत्तरदायित्व आणि प्रभाव निश्चित करत प्रशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारी यासारख्या महत्वाच्या घटकांचा वापर करून अंमलबजावणीचा आराखडा एकत्रित तयार करण्यावरही यामध्ये भर देण्यात येणार आहे. यावर्षीच्या बैठकीचा विषय विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास असा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा काल 27वा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. सत्ता असो किंवा नसो, जनतेमध्ये राहून काम करणं ही पक्षाची परंपरा असल्याचं ते म्हणाले. पक्षाचा वर्धापन दिन नाशिक इथंही उत्साहात साजरा झाला. यावेळी राज्यमंत्री रंजन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातले शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावल्यानं त्यांना त्यांच्या पत्नीला जोखडाला झुंपण्याची वेळ आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यथेची थेट दखल घेतली आणि काल अवघ्या काही तासात या कुटुंबाला बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईची रक्कमही मिळाली. त्यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामं पूर्ण करण्याची चिंता दूर झाली असून आता कामं चांगली होतील असं समाधान या कुटुंबानं व्यक्त केलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी काल शेतकऱ्यांनी सोलापूरमधल्या धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये उड्या टाकून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांची समजूत काढत शेतकऱ्यांना पाण्याबाहेर काढलं. राज्यातली मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणारी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया नागरिकांना विश्वासात घेऊन राबवावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. या मोहिमेची आढावा बैठक काल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोतेहो, या ठळक बातम्या आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
4: रमेश डाईन,
5: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, विविध भारती पुणे, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे ठीक 12:01 आणि 12 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: तर श्रोते हो, कभी अलविदा ना कहना या नोटवरच या कार्यक्रमात मी धनंजय भोसले आता आपला निरोप घेतो.
1: चंदुका का सराफ ज्वेल्स मधुमालती या

गीता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे.

0: खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळेदान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदाफुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची, ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर हे फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंदसुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आ हा, जाई जुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाई जुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंगफुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्त्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात, फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आ, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या

गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची, पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात, काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल, आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बरं का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशांचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, आणि शतकौरवांचे कडे भवत आली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली आणि मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी

म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी, पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात. ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा, आणि उन्हाळी फुलांचे, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं, अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं, आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचनासुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरात, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेडं करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुलपाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉप, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश? पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्त्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्व दूर, सर्व ठिकाणी, सगळीकडे पहावं, ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी, सदा, सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास,
हा दर

0: चळवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत रहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आत्ताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

शजो, या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

0: ते हो प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्र संघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी IS लेवलपासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्करपासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80 असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका IS महिलेसोबत एका IG लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या IG लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
0: अच्छा.
1: 3 वर्ष नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या IS अधिकारी महिलेने नाकारला. तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड.
0: अच्छा.
1: ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भौरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला, अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला.
0: हो.
1: आणि ती केस खूप 97 चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं, कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
0: बरोबर.
1: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013

0: त्यामध्ये पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजा भावाने वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएस अधिकारी महिलेनी मोजली. म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रुपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा त्याच्यात रुपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही आहे, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा काम कार्यस्थळ ह्याचं जर डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यात पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं.
1: मैत्रिणींनो, मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकणारच आहोत, त्याआधी घेऊया छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
4: रमेश डाईंग.
5: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोतेहो, आता ऐकूया विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्या मुलाखतीचा उर्वरित भाग.
0: आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणारं, फेसबुकवर येणारं, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणारं हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेले ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं आणि परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे

0: सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ॲट ईज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्याभांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? दोन घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉशमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये. त्या कापड दुकानामध्ये सगळे बायकाच असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत, याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून त्या लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे. त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे. टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा BDO ऑफिसमध्ये त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे. आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदवून आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बरं, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते?
0: अगदी, त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे. तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे. तिला तातडीनं

0: सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथले साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना, तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समितीसमोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल, तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
2: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुणं दाखवण्याची समिती नाही आहे, तर आपलं कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ॲटिट्यूड पहिल्यांदा कुठल्याही या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे, तो आपल्याकडे मुळात नाही आहे. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
2: खरे
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. ही जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काहीतरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदा हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
2: बरोबर,
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची?
2: तक्रार नोंदवल्या

0: नंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं. त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
1: हिरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे.
0: बरं,
1: म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार ते. हं, त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने. डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
0: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
1: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं. दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं. गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते. लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहापोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे.
0: बरोबर.
1: कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
0: बरोबर.
1: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मँडेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाही आहे की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
0: बरोबर.
1: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्याकामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण
0: बरोबर
1: घेतलं गेलं.
0: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय
1: प्रमाणात? 4-4 50% तर महिला मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खूपदा असा अनुभव फील्डवरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
0: बरोबर.
1: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, हे चाकू असल्यासारखं आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीच संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पण फार गरजेचं आहे.
0: ताई, आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
1: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्या

0: साठीचा न्याय हे चॅलेंज होतच, पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकत,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीतली सगळ्यात मोठी ही अडसर आहे की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या LC कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं तर ती कुठे शोधणार तो. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्यामधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं त्याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग HR सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय, आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पॉशची गरज असतं त्यामुळे निर्माण झाली ना, कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण
0: दिलं गरजेचं आहे की किती अंतर

0: ओळखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली, म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे, ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा

0: घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले? पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. ताई मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्सवरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपयेपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 12:59:45 होत आहेत. आता काही क्षणात म्हणजेच दुपारी 1:00 आम्ही प्रसारित करीत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. ऐकूयात कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
6: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिव्या कुमार यांच्या स्वरातलं वरुण ग्रोवर यांचं हे गीत, जे संगीतबद्ध केलं आहे अनु मलिक यांनी आणि चित्रपट आहे सुई धागा.

श्रोते हो, आता ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या आवाजातलं प्रशांत पांडे यांचं हे गीत, ज्याला संगीत साज लाभला आहे राम संपत यांचा.

0: श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं एका जाहिरात प्रसारणानंतर.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हरघर सूर्यघर.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण ट्यून केलं आहे FM 101 पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि या क्षणी विविध भारती पुणे केंद्राच्या प्रसारण कक्षातून मी आहे आपल्यासोबत धनंजय भोसले. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातलं अतिफ असलम आणि अलिशा चिनॉय यांच्या स्वरातलं हे गीत आहे आशिष पंडित यांचं, ज्याला संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.
7: Shine.

श्रोते हो, हे होतं आयुष्मान खुराणा यांच्या स्वरातलं रोचक कोहली आणि आयुष्मान खुराणा यांचं हे गीत. आणि चित्रपट होता विकी डॉनर. कार्यक्रमात आता ऐकूया दिल तो बच्चा है जी या चित्रपटातलं मोहित चौहान यांच्या स्वरात निलेश मिश्रा यांचं गीत, ज्याला संगीत आहे प्रीतम यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया फॅशन या चित्रपटातलं इरफान सिद्दीकी यांचं हे गीत, ज्याला संगीत आहे सलीम सुलेमान यांचं आणि गायलंय मोहित चौहान यांच्यासहित नेहा भसीन यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आपण लगेचच भेटू, मात्र त्याआधी हा व्यावसायिक विश्रांती.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, दुपारचा 1:30 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आपण आस्वाद घेत आहात नवीन हिंदी चित्रपट संगीताचा द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातून. कार्यक्रमात आता ऐकूया स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी शेखर रावजी आणि सलीम मर्चंट आणि नीती मोहन यांच्या स्वरात अनवर खालिद यांचं हे गीत, ज्याला संगीत दिलंय विशाल आणि शेखर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत राहत फतेह अली खान यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत, ज्याला संगीत होतं सलीम सुलेमान यांचं, आणि चित्रपट हिरॉईन.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोते हो, हे होतं शाल्मली खोलगडे आणि मोनाली ठाकूर यांच्या सहस्वरात अमिता भट्टाचार्य यांचं गीत. संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं आणि चित्रपट अय्या. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया रईस या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 2:15 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत सुजाता या चित्रपटासाठी. आशा भोसले यांचा स्वर, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आणि संगीत आहे SD बर्मन यांचं.

श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे धूल का फूल या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांचा स्वर, गीताचे बोल आहेत साहिर लुधियानवी यांचे आणि संगीत दिलंय एन दत्ता यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमासंदर्भातील हे एक निवेदन.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी हम दोनों या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरात साहिर लुधियानवी यांचं हे गीत, ज्याला संगीत आहे जयदेव यांचं.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ शोधो आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकरजी आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शक लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. आज दुसरा भाग, आज चौथा भाग.
1: माझ्या इनफॅक्ट कारकिर्दीची सुरुवात बहुतेक लोकांना वाटते रजनीगंधापासून झाली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटांनी झाली. पहिला मराठी चित्रपट शांतता कोर्ट चालू आहे, त्याच्यामध्ये गाणी नव्हती. परंतु दुसरा मराठी चित्रपट जो होता तो बाजीरावचा बेटा, राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला, आणि त्याचं संगीत सुधीर फडक्यांचं होतं. आणि त्याच्यात सुद्धा सुधीर फडक्यांनी दोन अतिशय सुंदर भजनं जी मला म्हणायची होती त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो नंतर
2: सांगतो. तो किस्सा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पहिला सिनेमा अनुभव नाही आणि प्लेबॅक घ्यायचा होता एकतर.
1: राजा भाऊंनी मला त्याच दिवशी सकाळी ते गाणं ऐकवलं कॅसेटवर आणि म्हणाले की हे आपल्याला आज शूट करायचं आहे, तर काही अडचण नाही ना तुला? तर मी ते ऐकलं आणि मी गुणगुणलो आणि मला मी म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही. म्हणाले छान, चला आपण सुरू करूया. आणि सुरू केलं शूटिंग आणि माझी तंतरली, म्हणजे तंतरली हा फार सौम्य शब्द झाला, मला घाम फुटला, मला रडू आलं. त्याचं कारण साधं होतं की एका जागी बसून

0: ते भजन म्हणायचं होतं. पण गाणं म्हणताना तीन गोष्टींचं अवधान सांभाळायचं होतं. एक म्हणजे लिपसिंग घ्यायचा, दुसरं म्हणजे एकतारी वाजवायची, आणि दुसऱ्या हाताने चिपळ्या वाजवायच्या. तिन्ही गोष्टी एका वेळेला करणं मला अशक्य होतं. फार फार तर मेहनत करून दोन गोष्टी जमायच्या, तीन गोष्टी काही जमेना. मी अक्षरशः रडकुंडीला आलो आणि मी राजाभाऊंना म्हटलं की राजाभाऊ मला नाही वाटत मला हे जमेल, तुम्ही दुसरा कोणतरी नायक बघा, मी जातो घरी. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले, अरे काय वेडा का काय, मी आहे ना इकडे, आपण हे गाणं इतकं सुंदर करू की तुझा स्वतःचा विश्वास बसणार नाही. इतकं माझ्या हातात वेगवेगळी आयुधं आहेत, माझ्याकडे एडिटिंग आहे, माझ्याकडे क्लोजअप आहे, माझ्याकडे खूप काही आहे, आणि ते सगळं मला चांगलं जमतं, तू गातोस चांगला, तर तेवढं आपण कसं हायलाईट करता येईल ते बघूया.
1: नक्कीच, मला वाटतं हा अनुभव सांगणारी दोन गीतं त्या चित्रपटात आहेत. आपण सुरुवातीला एकतारी संगे ऐकूया.

0: अनुभव नसताना जेव्हा आपल्याला अशा कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला लागत होते. मला आत्ता एक थांग घ्या आमच्या सिनेमातली एक आठवण आठवली, म्हणजे मला गोपू देशपांडे अतिशय गोड लेखक नाटककार आपल्याला माहिती आहेत, विचारवंत. तर मी जे कॅरेक्टर लिहिलं होतं वडिलांचं कॅरेक्टर, नायकाच्या वडिलांचं, तर मी लिहिताना मला कोणीतरी डोक्यात लागते व्यक्ती, तर मला गोपू होते डोक्यात. तर मी म्हणलं आम्हाला की आपण गोपूंनाच विचारलं, तर आम्ही गोपूंना विचारलं, गोपू देशपांडे, की कराल का? ते म्हणले मला काही शक्य नाही, म्हणजे ते पण तुम्ही म्हणताय, तुम्हाला वाटतंय मला येईल, तर बघूया, ट्राय करूयात. तर आम्ही सुरू केलं. संध्याकाळचा सीन होता, म्हणजे रात्रीकडे जाणारा असा. आणि ते बसलेत आणि नायिका येते, ते जेवतायत आणि जेवताना चष्मा काढतात नायिका आल्यानंतर आणि बोलायला लागतात. नायिका जात वळते, ते पुन्हा चष्मा लावतात आणि मध्येच एखादा घास घ्यायचा. हे सगळं अमोलजींनी त्यांना समजावून सांगितलं की काय करा किंवा काय. त्यांनी मेथॉडिकली असं ओके हे असं लक्षात ठेवलं. ते एका वेळेला एकाच काहीतरी करू शकायचं, म्हणजे नायिका आली तर ते जेवतातच आहेत, चष्मा गोपू चष्मा काढायचा राहिला, हा हा हा थांबा, दुसऱ्या टेकला मग चष्मा काढला की ते जेवायला राहायचे किंवा तिच्याकडे बघायचेच नाहीत. म्हणजे आमची, आणि तेव्हा आम्ही डिजिटल कॅमेरा नव्हता, आमची जी पळापळ झाली म्हणजे रिळांवर रिळ आम्ही रिटेक्स घेत राहिलो आणि त्याच्यातनं जी मजा आली होती, तर मग तो टेक कसाबसा आम्ही संपवला. मग त्यांच्या लक्षात राहिलं नव्हतं. मग तो संपल्यानंतर ते म्हणले बघ आता असे अवघड सीन मला देऊ नकोस बर का.
1: टेक्निकली अवघड असंही त्याला,
0: हा नाही, पहिल्यांदा आपल्याला सुरुवात, म्हणजे जर अनुभव नसेल
1: बरोबर,
2: विशेषतः चित्रपट अभिनय हा खूप तांत्रिक अंगाने जाणारा असतो आणि ते तुम्ही विसरून चालत नाही, तुम्हाला त्या तांत्रिक अंगाची पूर्ण जाणीव असायला पाहिजे आणि ते सगळं सांभाळून ते, म्हणजे फेमस डायलॉग तुम्हारे पास क्या है मेरे पास माँ है, हे सलीम जावेदनी लिहिलेले नसून ते शशी कपूर आणि अमिताभ बच्चन त्यावेळेला उत्स्फूर्तपणे बोलतात, हे वाटणं हे त्यांचं कौशल्य, दिग्दर्शकाचं कौशल्य आणि सगळ्या त्या सिनेमाची जी जादू आहे ती जादू ही आहे.
1: नक्कीच. आता याच आपल्या कार्यक्रम या मालिकेतील आपल्या एपिसोडच्या आधीच्या एपिसोडमध्ये अगदी युवा अभिनेता होता याच कार्यक्रमातून आलेला पार्थ भालेराव, त्यानं पहिला अनुभव ताई असं सांगितलं की तो नाटकातनं आला होता, एक नाटक करून पहिला सिनेमा त्याला मिळालेला आणि त्याला एकच माहिती होतं की प्रेक्षकांकडे बघून सगळे डायलॉग बोलायचे. तर आणि दुसरं डोक्यात हे होतं की कॅमेरा म्हणजे प्रेक्षक, तर प्रत्येक डायलॉग तो कॅमेराकडे, म्हणजे काही त्याचं डायलॉग समोरच्याशी असतील, शोल्डरवर शॉट समोरच्या चेहऱ्यावर असेल, तरी हा कॅमेराकडनं बोलून मग त्याच्याकडे बघायचा. तर सर म्हणाले त्याप्रमाणे हे टेक्निक शिकणं आधी खूप गरजेचं आहे.
0: ऍब्सोल्युटली. आणि त्याही पेक्षा आपला आत्ताचे जे सिरियलचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये फ्लॅट लाइटिंग असतं किंवा पाच माणसं एकमेकांकडे न बघता कॅमेराकडे बघणं, अशा जे चुकीच्या पद्धतीने आपल्यावरती संस्कार होतात आणि तेच आदर्श मानले गेले अनफॉर्च्युनेटली जातात, त्या सगळ्या दृश्य अशा ज्या काही संस्कार, वाईट संस्कार झालेले असतात ते काढायला खूप वेळ लागतो. विशेषतः त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी खूप ग्रेट केलेलं आहे किंवा आहे, परंतु अरे नका तुम्ही कॅमेऱ्यात नका बघू,
1: बरोबर,
0: कॅमेऱ्यात बघून नाही बोलायचं तुम्हाला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तांत्रिक त्या तशा अवघड असतात.
1: नक्कीच.
2: किंवा याच संदर्भात, म्हणजे कॅमेऱ्यात बघून बोलायचं, मी जेव्हा फार पूर्वी एका ऍड फिल्ममध्ये काम केलं तेव्हा मला उलटीच अडचण आली की मी म्हटलं मला कॅमेऱ्यात बघून बोलता येत नाही, कारण कॅमेरा अस्तित्वात नाही असं वागायचं ही शिकवण आम्हाला मिळालेली आणि त्याच्यातून, त्या शाळेतून, त्या कॉलेजमधून आलेला असल्यामुळे कॅमेऱ्यात बघून बोलायचं मला प्रचंड कष्ट घ्यावे लागले कॅमेऱ्यात बघून बोलायला.

0: सरद ताईंच्या येण्यानं बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. 5 वर्षाचं 1 वर्षावर निर्मिती आली. या गोष्टी एका बाजूला, पण खरी साथ जेव्हा आवश्यक असते, काही अडचणीचे प्रसंग म्हणा, आव्हानात्मक प्रसंग म्हणा, त्यावेळेस तुमची साथ कशी होती? एखादा प्रसंग असं सांगता येईल?
1: एक प्रसंग मी सांगतो, म्हणजे मला अक्षरशः काय करावं हे सुचेना. आम्ही जेव्हा धूसर सिनेमा बनवायला घेतला तेव्हा त्या तो अल्झायमर्सवर आहे आणि म्हणजे हळूहळू स्मरणशक्ती जात असलेली अशी ती प्रमुख भूमिका नायिकेची आहे. त्याचे वेगवेगळे पदर संध्यांनी जे पकडलं आहे त्याच्याबद्दल ती स्वतः बोलेल. पण त्याच्यासाठी आम्ही एका प्रतिथ यश आणि बऱ्यापैकी नाव असलेल्या
2: हिंदीतल्या
1: नायिकेला आम्ही विचारलं.
0: बर,
1: तिला हे सगळं,
2: तिला स्क्रिप्ट खूप आवडलं होतं,
1: तिला स्क्रिप्ट खूपच आवडलं आणि तिने लगेच होकार दिला. मग त्याप्रमाणे आम्ही पुढची जुळवाजुळव सुरू केली सगळं.

0: झालं.
1: गोव्यात शूट करणार होतो आणि 2 आठवडे, 2 पण नाही, 10 दिवस आधी, शूटिंगच्या 10 दिवस आधी म्हणजे सगळी तयारी झालेली होती. तिचा फोन आला की माझ्या मुलाच्या वैयक्तिक हॉस्पिटलाइज त्याला केलेलं आहे, त्यामुळे मला आय एम अफ्रेड नाही करता येणार. म्हणजे आयदर आमच्या पुढे मोठा प्रश्न असा पडला होता की पूर्णपणे शूटिंगच पुढे करायचं, इन विच केस पुढचे सगळे म्हणजे डेट्स मिळणं आणि उपेंद्र लिमये वगैरे, म्हणजे खूपच सगळा स्टारकास्टच खूप छान होती, तगडी होती, हा एक महत्वाचा प्रॉब्लेम होता. तर मग कुठल्या डेट्स तुला मिळतील? तर ती म्हणली हा जो आजार आहे तो किती क्रॉनिकल आहे, किती आहे, तो फेटल पण असू शकतो, हे सगळं आत्ताच आम्हाला आहे, त्यामुळे वी आर जस्ट नॉट इन अ फ्रेम ऑफ माइंड राईट नाव, त्यामुळे मला काहीच कमिट नाही करता येते आत्ता. मग आम्ही दोघांनी असा शांतपणे निर्णय घेतला की वील गो ऑन. आम्ही कुणाला म्हणजे आम्हाला ताकदीची नायिका तर पाहिजे होती, तर रिमा त्यांचं नाव आलं, रिमा लागू. आणि मग
0: मी रिमाला फोन केला आणि तिला ही सगळी स्थिती
1: जे काही
0: समजावून सांगितली, कुठे काही आडपडदा न ठेवता.
2: बरोबर,
0: आधी दुसऱ्याला विचारलं होतं, तुला शेवटच्या क्षणी विचारतोय वगैरे, हे सगळं विचारलं. आणि ती ते पुन्हा कॅरेक्टर आणि सगळं ऐकल्यानंतर रिमानी ताबडतोब होकार दिला आणि ती म्हणाली की मी आहे.
1: आणि अक्षरशः 10 दिवसात म्हणजे सगळं स्क्रिप्टवर काम करून, कारण एका वेगळ्या पद्धतीने त्यांना, तुम्ही फिजिकली आहात, तुम्ही फिजिकली नीट आहात, परंतु तरीही तिथे नाहीत, हा जो एक डिमेन्शियाचा किंवा विस्मरणाच्या रोगाचा किंवा आजाराचा जो भाग आहे तो दुसरमध्ये ज्या फार सुंदर पद्धतीने
0: मला अजून आठवत आहे, शूटिंग ज्या दिवशी सुरू होणार होतं त्याच्या आदल्या रात्री आम्ही हॉटेलमध्ये बसून गप्पा चालल्या होत्या आणि उद्याच्या शूटिंगबद्दल काय सीन काय वगैरे वगैरे. आणि रिमा मला म्हणाली की अरे पण मला डिमेन्शिया किंवा अल्झायमर्सबद्दल काहीच माहीत नाही. आणि म्हणजे त्यांनी
1: मी कोणाला भेटलेलं नाहीये,
0: भेटलेलं नाही, तर काय असतं, कसं होतं, म्हणजे बाबा काय कुठे वैगुण्य येतं, काही होतं काय. मी म्हटलं असं काहीच होत नाही रिमा, म्हणजे समोर बघितलेला माणूस त्याला डिमेन्शिया आहे हे पटकन बाहेरच्या माणसाला कळणार सुद्धा
1: नाही, नजरेत न कळतं त्या व्यक्तीच्या
2: वगैरे असेल. हा,
0: असं असंच बरंच आम्ही बोललो, संध्या पण बोलली. रिमा थोडीशी नाराज झाल्याचं माझ्या लक्षात आलं, ती म्हणाली तू मला काहीच मदत करत नाही. तर म्हटलं काही नाही, तू झोप, उद्या छान होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा तिचा पहिला शॉट घेतला, मला अजून
1: अक्षरशः सगळ्या युनिटमध्ये म्हणजे
0: रिमा ज्या पद्धतीने चालली, फक्त चालली, त्या चालण्यातून ती कुठेतरी हरवलेली आहे.
2: ताई म्हणाले असं डोळ्यात ते दिसत आहे,
0: हे फक्त डोळ्यात नाही सगळ्या देहबोलीत,
1: इनफॅक्ट बॅक शॉट होता,
0: हे इतकं सुंदर तिने व्यक्त केलं की मी कट म्हटलं आणि फर्स्ट क्लास ओके
1: सगळ्यांनी इतक्या टाळ्या वाजवल्या.
0: आणि मग रिमा तिच्या पद्धतीत तिने तंबाखूची पुडी काढली, तंबाखू चोळला आणि एक तंबाखूची गोळी लावून बर आता पुढे काय करूया असं म्हणून तयार झाली.
1: असंच दुसरा एक दुसऱ्याच वेळेला मोठा म्हणजे अडचणीचा प्रसंग आला आम्हाला, म्हणजे पण लगेच संध्याकाळी आम्हाला देतात तर त्यांनी पण दिलं नव्हतं कुरिअर कंपनी, आणि कुरिअर कंपनीनी पण आम्हाला सांगितलं की नाही जरा अडचण आलेली आहे. काय अडचण आली आहे? नाही, ते कुठे आहेत डबे ते आम्हाला मिळत नाही आहेत. आम्ही सगळेजण युनिटमध्ये ते 2 रात्री अक्षरशः आमचे कसे गेले, कारण जेव्हा रिळं जातात त्यामध्ये जे कॅप्चर केलेले जे काही सीन्स असतात
0: त्या निगेटिव्ह असतात,
1: त्या निगेटिव्ह असतात, त्या निगेटिव्ह मधले सीन्स असतात, त्या सीन्स मध्ये जी माणसं काम केलेली असतात त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करून ते कुठून आलेले असतात, त्यांचे स्वतःचे डेट्स असतात आणि असं, म्हणजे हे विलक्षण असतं. आणि अक्षरशः सुन्न होतो आम्ही. मग

0: तिसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला की नाही मिळालेत, आणि कम्प्लिटली इंटॅक्ट होते, म्हणजे असंही नाही, कारण जरी मिळाले तरी ते काय एक्सपोज झालेत, काय खराब झाले, डॅमेज झालेत. मग ते लॅबमध्ये गेले, लॅबनी एक्सपोज केलं आणि लॅबनी सांगितलं की उत्कृष्ट आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी मस्त पार्टी केली.
1: खूपच छान. दुसरचं गाणं कुठलं ऐकूया या ठिकाणी?
0: इतकं सुंदर एक गाणं आहे, माती ऐकना जराशी बोलते कुणाशी, सौमित्रांनी लिहिलेलं आहे आणि आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आणि त्यांना फक्त सांगितलं होतं की काही नाही एकच वाद्य, म्हणजे गिटारचे फक्त नोट्स आहेत. अतिशय सुंदर गाणं आहे ते,
1: ऐकूया.

अगदी खरंच ताई, आपण म्हणाला त्याप्रमाणे अतिशय सुंदर गाणं, सुंदर शब्द, सुंदर संगीत, सुंदर गायकी, खरं तर आणखी खूप सुंदर सुंदर रचना आणि त्याविषयीच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्यात. पण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीये, पुढच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शिका, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा चौथा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आता दुपारी ठीक 3 वाजता सखी सहेली आणि त्यानंतर 4 वाजता पिटारा हॅलो फरमाईश हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: ಜನ್ಮಿ ಭೀಮವ್ವ ಡೊಡ್ಡಬಲಪ್ಪ ಶಿಲೇಕ್ಯ ಥಾರ ಕರ್ನಾಟಕಿ ಪಾರಂಪರಿಕ ಛಾಯಾ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಯಾನಿ ಕಿ ತೋಗ್ಲು ಗೊಂಬೆ ತಾಕಿ ದುನಿಯಾ ಮೇ ಏಕ್ ದಿಗ್ಗಜ್ ಹಸ್ತಿ ರಹಿ ಹೈ ವೋ ಏಕ್ ಐಸೆ ಪರಿವಾರ ಸೆ ಆತಿ ಹೈ ಜೋ ಇಸ್ ಪ್ರಾಚೀನ ಕಲಾ ಕಾ ಸಂರಕ್ಷಕ ರಹಾ ಹೈ
1: ಯಾನಿ ಕಿ ಹಮ್ ಜಿಸೆ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಕೆ ನಾಮ್ ಸೆ ಜಾನ್ತೆ ಹೈ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ವಹಾಂ ಕಿ ಭಾಷಾ ಮೇ ಉಸೆ ಭಿ ಕುಚ್ ಅಲಗ್ ನಾಮ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಕನ್ನಡ ಮೇ ಚಮಡೆ ಕಿ ಗುಡಿಯೋ ಕಾ ಖೇಲ್ ಇಸ್ಕಾ ಅರ್ಥ ಹೋತಾ ಹೈ ತೋಗ್ಲು ಗೊಂಬೆ ಯತಾ ಜೊ ಆಪ್ನೆ ಭಿ ಬತಾಯಾ ಜೊ ಕರ್ನಾಟಕ ಕಿ ಏಕ್ ಪಾರಂಪರಿಕ ಛಾಯಾ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಕಲಾ ಭಿ ಹೈ ಔರ್ ಇಸ್ ಪ್ರದರ್ಶನ ಶೈಲಿ ಮೇ ಚಮಡೆ ಕಿ ಕಟ್ಪುತ್ಲಿಯೋ ಕಾ ಉಪಯೋಗ ಪೌರಾಣಿಕ ಕಥಾಂ ಸೆ ಲೇಕರ್ ಔರ್ ಅಭಿ ಲೋಕ ಕಥಾಂ ತಕ್ ಸುನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಿಯಾ ಜಾತಾ ಹೈ ಕಿ ಕಹಾನಿ ಜಬ್ ಹಮ್ ಸುನಾ ರಹೆ ಹೈ ತೋ ಉನ್ಕೊ ಪಾತ್ರ ಬನಾಯಾ ಜಾತಾ ಹೈ ಉಸ್ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಉನ್ ಕಹಾನಿ ಕೋ ಅಚ್ಛೆ ಸೆ ಸಮಝಾಯಾ ಜಾ ಸಕೆ
0: ಬಿಲ್ಕುಲ್ ಜೈಸೆ ಕಿ ಕುಚ್ ಕಲಾಕಾರ ಸೆ ಮಂಚನ್ ಕಿಯಾ ಜಾತಾ ಹೈ ನಾ ಉಸ್ ತರಿಕೆ ಸೆ ಉಸ್ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಕೆ ಜರಿಯೆ ಮಂಚನ್ ಕಿಯಾ ಜಾತಾ ಹೈ ತೋ ಏಕ್ ಛೋಟಿ ಸಿ ಬಚ್ಚಿ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಅಪ್ನೆ ಸಫರ್ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಕರ್ತೆ ಹುಯೆ ಉನ್ಹೊನೆ ಚಮಡೆ ಕಿ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಕಲಾ ಮೇ ಪೂರಾ ಧ್ಯಾನ್ ಲಗಾಯಾ ಔರ್ ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತ ಔರ್ ಅನ್ಯ ಪೌರಾಣಿಕ ಕಥಾಂ ಕೋ ಸುನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಟ್ಪುತ್ಲಿಯೋ ಕೋ ಬನಾನೆ ಔರ್ ಉನ್ಹೆ ಚಲಾನೆ ಕಿ ಕಲಾ ಮೇ ಮಹಾರತ್ ಹಾಸಿಲ್ ಕಿ
1: ಜೆಸೆ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಮೇ ಭಿ ಕಟ್ಪುತ್ಲಿಯಾ ಬಹುತ್ ಬನ್ತಿ ಹೈ ತೋ ವಹಾಂ ಲಕಡಿ ಕಿ ಕಟ್ಪುತ್ಲಿಯಾ ಬನಾಯಿ ಜಾತಿ ಹೈ ಔರ್ ಜಬ್ ಹಮ್ ಆಜ ಜಿನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ಇನ್ಹೊನೆ ಚಮಡೆ ಕಿ ಕಟ್ಪುತ್ಲಿಯೋ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ವೋ ಪ್ರಯೋಗ್ ಕಿ ಹೈ
0: ಬಿಲ್ಕುಲ್ ಔರ್ ದಶಕೋ ತಕ್ ಉನ್ಹೊನೆ ಅಪ್ನಿ ಕಲಾ ಕೋ ಕಸ್ಬೋ ಔರ್ ಗಾಂವ್ ತಕ್ ಪಹುಂಚಾಯಾ ಜಹಾಂ ಉನ್ಹೊನೆ ಕಹಾನಿ ಸಂಗೀತ ಔರ್ ಜಟಿಲ್ ಶಿಲ್ಪ ಕೌಶಲ್ ಕೋ ಮಿಲಾಕರ್ ದರ್ಶಕೋ ಕೋ ಮಂತ್ರಮುಗ್ಧ ಕಿಯಾ ಲಗ್ಭಗ್ 8 ದಶಕೋ ಸೆ ಭೀಮವ್ವ ಕಾ ನಾಮ್ ತೋಗ್ಲು ಗೊಂಬೆತಾ ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಜಾನಾ ಜಾತಾ ಹೈ
1: ಔರ್ ಉನ್ಕೆ ಜೋ ಪ್ರದರ್ಶನ ಹೋತೆ ಹೈ ವೋ ಪೌರಾಣಿಕ ಕಥಾಂ ಸಂಗೀತ ಔರ್ ಭಾವಪೂರ್ಣ ಕಟ್ಪುತ್ಲಿ ಆಂದೋಲನೋ ಕೆ ಮಿಶ್ರಣ ಕೆ ಲಿಯೆ ಜಾನೆ ಜಾತೆ ಹೈ ಆರತಿ ಔರ್ ಬಹುತ್ ದಶಕೋ जो दर्शकों को मंत्रमुग्ध करने के साथ साथ जो वहाँ के लोक परंपराएं हैं उसके साथ में एक जुड़ाव भी महसूस करवाते हैं।
0: बिल्कुल। और सीमित संसाधनों और घटती लोकप्रियता के बावजूद भीमव्वा ने गांव और कस्बों में व्यापक यात्राएं की और पारंपरिक कलाओं को जीवित रखने के लिए संघर्षरत ग्रामीण कलाकारों के लिए एक प्रेरणा का स्रोत बनी।
1: पारंपरिक कठपुतली कला जो विलुप्त हो रही थी और खतरे में जा रही थी, क्योंकि ऐसी कला है ना जिन्हें बहुत लोग नहीं जानते, तो जब उन्होंने इस खतरे को भांपा तो युवा पीढ़ियों को प्रशिक्षित करने का बीड़ा भी उन्होंने उठाया कि भाई जो चीज़ उन्होंने खुद सीखी है वो आने वाली पीढ़ी है वो भी सीख सकें, ताकि जो तोगलू गोंबे याता की जो कला है इसके अस्तित्व के लिए जो भी जरूरी ज्ञान है कौशल है वो उन तक भी उसे पहुंचा सके।
0: बिल्कुल। और उनकी कार्यशालाओं और मार्गदर्शन ने कठपुतली कलाकारों की एक नई पीढ़ी तैयार की है, जिससे ये कला आज भी जीवंत और प्रासंगिक बनी हुई है। उनके मार्गदर्शन में उनका परिवार प्रमुख महाकाव्यों और लोक कथाओं का मंचन करता चला आ रहा है,
1: और ये जो मंचन वो करते आ रहे हैं इससे कर्नाटक की जो सांस्कृतिक विरासत है वो देखिए ना आज भी संरक्षित है। और उनके दर्शन केवल मनोरंजन ही नहीं देते हैं लोगों को, बल्कि उनका जो प्रतीकात्मक महत्व है या जो भी वहाँ के उत्सव हैं, त्योहार हैं, जो भी परंपरा है उनसे जुड़े हुए होते हैं।
0: बिल्कुल।
1: भीमव्वा की जो जीवन यात्रा है वो केवल एक कठपुतली कलाकार की कहानी हमें नहीं बताती, बल्कि एक सांस्कृतिक संरक्षण किस तरह से किया जाता है ये पूरी कहानी बयान करती है।
0: बिल्कुल। उनका जीवन भर का मिशन कर्नाटक के पर्दे पर कला की जीवंतता को बनाए रखना रहा, ताकि तोगलू गोंबेता की प्राचीन आवाजें आने वाली पीढ़ियों को मंत्रमुग्ध करें और उनको शिक्षित करती रहें। और पारंपरिक चमड़े की कठपुतली कला टोगलू गोंबेता के क्षेत्र में उनके असाधारण योगदान के लिए भीमव्वा डोडा बलप्पा शिलेक्य थारा को भारत का चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री प्रदान किया गया।
1: वो आगे इसी तरह नई पीढ़ियों को ये काम सिखाती रहें और इसके क्या क्या फायदे हैं समझाती रहें, लोगों को इससे जोड़ती रहें, यही शुभकामनाएं हम देते हैं।
0: जी,
1: और एक गीत सुन लें अभी।
0: जी बिल्कुल।

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज ह्या कार्यक्रमात बालदोस्तांसाठी मोंटो ह्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात. लेखिका आहेत रुचा नामजोशी, वाचक स्वर आहे रुचा नामजोशी यांचा आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपण आपल्या छोट्या दोस्तांसाठी एका पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन सुरू करतो आहोत. पुस्तकाचं नाव आहे मोंटो आणि याच्या लेखिका आहेत रुचा नामजोशी. रुचा नामजोशीच आपल्याला या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकवणार आहे. तर दोस्तांनो, ही गोष्ट आहे मोंटोची, म्हणजेच ऑलिव्ह रिडले जातीच्या एका समुद्री कासवाची. किनाऱ्यावर जन्म होऊन समुद्रात पूर्ण वाढ होईपर्यंतचा मोंटोचा प्रवास दाखवणारी. वाळूत जन्म झाल्यानंतर समुद्रात जाताना त्याला कोणते कोणते अनुभव येतात, कुठले जलचर त्याला भेटतात, वेगवेगळ्या जलप्रदेशातनं फिरताना मोंटो काय काय शिकतो, आपल्या मित्राला शोधताना तो कुठल्या सफरीवर जातो, त्याच्यावर संकट कुठली येतात, आणि या सगळ्या अनुभवातनं शिकत मोठा होण्याचा त्याचा जीवनप्रवास, हा जीवनप्रवास सांगणारीच ही मोंटोची गोष्ट आपण आजपासून ऐकणार आहोत. मनोरंजनाबरोबरच समुद्री कासव संवर्धनाचं, टॅगिंगद्वारे होणाऱ्या कासवांच्या अभ्यासाचं, प्रदूषण कमी करण्याचं महत्वही आपल्याला नकळत पटवून देणारी अशी ही मोंटोची गोष्ट. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधलं हे मोंटोच्या गोष्टीचं पुस्तक प्रकाशित केलंय ज्योत्स्ना प्रकाशननी. रुचा नामजोशी या आपल्या आकाशवाणीवरच्याच निवेदिका. रेडिओवरती त्यांचे अनेक कार्यक्रम तुम्ही ऐकले असतील, कार्यक्रम निर्मितीतला त्यांचा सहभागही ऐकला असेल. आणि रुचाताई संगीत विशारद आहे बरं का, कितीतरी ललित लेख त्यांचे मासिकात, वर्तमानपत्रात छापून आलेले आहेत. आणि ही मोंटोची गोष्ट त्यांनी स्वतः समुद्र किनाऱ्यावर जाऊन अनुभवलेली आहे. तेव्हा ऐकूया मोंटोचा हा प्रवास. मोंटोच्या या प्रवासात तुमची साथ मोलाची. ऐकूया मोंटो.

उठ, जागा हो मित्रा, हीच तर योग्य वेळ आहे. मोंटोच्या कानात हा आवाज घुमला तसा तो एकदम जागा झाला. कोण बोललं त्याला कळेच ना, आजूबाजूला तर कोणीच दिसत नाहीये. आणि हे काय, हे काय आहे, मी कुठे आहे? मोंटोने नीट बघितलं तर तो एका छोट्याशा पांढऱ्या चेंडूमध्ये होता. आजूबाजूला काळोख होता पण वरून मात्र उजेड येत होता. यातून बाहेर कसं बरं पडायचं असं म्हणत तो वाट शोधायला लागला. पण थोडीशीच हालचाल केल्यावर त्याला दमल्यासारखं झालं.

0: ए मित्रा, तुला हे करावंच लागेल, चल उठ. परत एकदा तो आवाज आला. कोण आहे असं म्हणत मोंटोने हात वर केला, तशी त्या चेंडूला चिकटलेलं काहीतरी त्याच्या डोक्यावर पडलं.
1: काय हे, किती गिळगिळी ते, माझ्या हातापायाला पण चिकटलंयशी.
0: मोंटो असं ओरडत असतानाच पुन्हा ते डोक्यावरचं चिकट त्याच्या तोंडात पडलं. करत मोंटो परत ओरडला खरा, पण तो पातळ चिकट पदार्थ खर तर चविष्टच लागला त्याला. आहा, काय मस्त आहे हे, खूपच छान आणि चविष्ट लागतंय, असं म्हणत तो मिटक्या मारत ते खाऊ लागला. आपले हात पाय अंग सगळं चाटून पुसून स्वच्छ केलं त्याने. आता तो एकदम चमको दिसू लागला, चमको. तो चवदार चीक सगळा मटकावल्यावर त्याला आता थोडी हुशारी वाटू लागली. मग मागच्या पायांनी तो थोडा वर सरकला. आपल्या पुढच्या हातानी त्याने त्या पांढऱ्या चेंडूला आतून घट्ट धरलं आणि मग आपल्या टोकदार नाकाने एका फटक्यात तो पांढरा गोल चेंडू फोडून टाकला. तो फुटला तशी वरून त्याच्या डोक्यावर अंगावर भसा भसा वाळू पडायला लागली. ओय ओय ओय असं म्हणेपर्यंत तो त्या वाळूत गाडलाही गेला. पण तो चीक खाल्ल्यामुळे आता त्याला शक्ती आली होती. त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि सगळी वाळू झटकून टाकली. चार पाच वेळा तरी त्याने असं केलं. मग तो त्या वाळूतून वर जमिनीवर आला. सुटलो बुवा म्हणत त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण कसलो काय, तो आता एका मोठ्या टोपलीच्या डोंगराखाली अडकला होता. त्याने पाय उंच करून त्या डोंगराला हात लावायचा प्रयत्न केला, पण तो केवढा तरी उंच होता. त्याने किती पाय उंच केले, किती वेळा हात उंच करत वर नेले, तरी त्या डोंगराला लागलेच नाही. आता काय करायचं, मोंटो विचार करू लागला. एवढ्यात दोन मोठे हात, दोन मोठे पाय आणि एक डोकं असलेल्या मोठ्या प्राण्याने तो टोपलीचा डोंगर चक्क आपल्या हातात उचलून घेतला. मोंटो पाहतच राहिला. तो प्राणी म्हणजे माणूस होता. अबब, केवढा मोठा हा माणूस, राक्षसचे जणू. मोंटोला फार भीती वाटली. त्याने आपलं अंग चोरून घेतलं. एवढ्यात त्या राक्षसा एवढ्या माणसाने आपला मोठा हात पुढे केला. बाप रे, केवढी मोठी बोट. मोंटो घाबरून गेला. देवा वाचव रे असं म्हणेपर्यंत त्या माणसाने त्याला अलगद उचललं आणि त्याच्याजवळ असलेल्या छोट्या वाळूच्या टोपलीत ठेवलं. आता तो ती टोपली घेऊन चालू लागला. हा कुठे नेतोय मला, मोंटोला धडकीच भरली. पण आता त्याला वरती मस्त निळं आकाश दिसत होत. आहा, काय मस्त रंग आहे. मोंटोला तो आकाशाचा निळा रंग खूपच आवडला. तो बघण्यात मोंटो इतका हरवून गेला की तो माणूस त्याला कुठेतरी नेतोय हेही तो विसरून गेला. आणि तेवढ्यात त्या माणसाने मोंटोचं बकोट पकडलं आणि त्याला अलगद उचलून ओल्या वाळूवर ठेवलं. आहा, काय गार लागतंय आणि वाळू किती मऊ आहे. आहा हा हा, मला तर यावर मस्त स्केटिंग करावं असं वाटतंय. अरे, पण हे काय, एवढी राक्षसासारखी माणसं आजूबाजूला का उभी आहेत. मोंटोचं लक्ष एकदम बाजूच्या माणसांकडे गेलं. त्याला आता खूपच भीती वाटू लागली, म्हणून त्याने त्याचा एक हात डोळ्यावर झाकून घेतला. तशी त्या राक्षस माणसांनी चक्क टाळ्या वाजवल्या. ही राक्षस माणसं अशी काय, असं म्हणत मोंटोने डोळ्यावरचा हात काढला आणि हळूच त्यांच्याकडे पाहिलं. तसे ते सगळे परत टाळ्या वाजवू लागले. आता मोंटोला थोडा धीर आला. त्याने हळूच एक पाऊल पुढे टाकलं तर ती माणसं परत टाळ्या वाजवू लागली. काही काही तर चक्क ओरडत होते. मोंटोने दुसरं पाऊल टाकलं तर परत तेच. मोंटोला खूप गंमत वाटली. ही राक्षस माणसं मोठी गमतीशीरच आहेत. मी हातपाय हलवला की लगेच टाळ्या काय वाजवतात, ओरडतात काय, नाचतात काय. मोंटो

गालातल्या गालात हसला. त्याची भीती आता एकदम कमी झाली होती. ती माणसं आता त्याला काही त्रास देणार नाहीत याची त्याला खात्री वाटली. आणि तो मोठ्या ऐटीत एक एक पाऊल पुढे टाकत

मोंटोला तर आता खूप भारी वाटत होतं. तो जसा पुढे जाई तशी ती माणसं टाळ्या वाजवत, त्यामुळे आपण कोणीतरी खूप मोठी प्रसिद्ध व्यक्ती असल्यासारखंच मोंटोला वाटायला लागलं. एवढ्या वेळात मोंटोला कोणी त्रासही दिलेला नव्हता. ही माणसं चांगली दिसत आहेत, म्हणजे आहेत भली मोठी अगदी राक्षसासारखी, पण दुष्ट नाही आहेत ती. मोंटोनं आता निम्म अंतर पार केलं होतं. आता तो दम खाण्यासाठी थोडा थांबला. त्याने आजूबाजूला बघितलं. खळ मस्त आहे हा किनारा, मऊ मऊ वाळू, समोर स्वच्छ पाणी, वर निळं आकाश आणि ही छान छान माणसं. मोंटोला ती जागा फार आवडली. परत कधी किनाऱ्यावर यायची वेळ आली ना तर इकडेच येऊया, मोंटोने असा विचार करत त्या जागेचं लोकेशन डोक्यात पक्क केलं आणि तो परत पाण्याकडे निघाला. केवढा मोठा आहे हा किनारा, दमलो बुवा. एवढ्यात ए मित्रा अशी कोणीतरी त्याला हाक मारली. मला हाक मारली? मोंटोला कळेच ना. आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिथे त्याच्यासारखंच एक छोटस पिल्लू होत. त्या पिल्लाने त्याला परत हाक मारली. ए मित्रा. अरे हा तर अगदी माझ्यासारखा आहे, मोंटोला आश्चर्य वाटलं. ए तू कोण आहेस, कुठे चाललायस? मोंटोने विचारलं. अरे मी पण तुझ्याबरोबरच होतो त्या वाळूच्या टोपलीत, आणि मी पण समुद्रातच चाललोय, ते पिल्लू म्हणालं. अरे वा, मग आता आपण दोघे मिळून जाऊया ना समुद्रात. हो चालेल, पण अजून खूप अंतर आहे, मी तर दमलोय. हो रे मी पण खूप दमलोय, पण आपलं घर समुद्रातच आहे ना, मग जायला तर हवं ना. हो ना, असं म्हणत दोघेही परत समुद्राकडे चालायला लागले. मोंटोला छान मित्र मिळाल्यामुळे तो खूप खुश झाला होता. त्या खुशीत तो जरा भराभर चालू लागला. चालता चालता एकदाचा लाटांपर्यंत येऊन पोहोचला, पण समोरून येणाऱ्या मोठ्या लाटा बघून तो घाबरला. बाप रे, या लाटा लांबून किती छान वाटत होत्या, पण जवळून केवढ्या मोठ्या वाटतात, आणि केवढा मोठा आवाज आहे त्यांचा, बाप रे किती जोरात येत आहेत त्या. असं म्हणेपर्यंत एक लाट त्याच्या अंगावर आली सुद्धा त्या लाटेत मोंटो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं, मेलो मेलो म्हणून ओरडावं तर त्याला आता ओरडताही येईना, डोळ्यातही पाणी जाऊ लागलं, त्यामुळे पुढचं काही दिसे ना. एवढ्यात दुसऱ्या एका लाटेने त्याला परत किनाऱ्यावर फेकलं. तो ओल्या वाळूवर पडला. आता नाकातोंडातलं पाणी निघून गेलं होतं, त्यामुळे त्याला श्वास घेता येऊ लागला. बाप रे, या समुद्रात माझं घर आहे, आणि मला तर या पाण्यात श्वास पण घेता येत नाहीये. नको बुवा जायला त्या पाण्यात, नको जायला. मोंटो खूप घाबरला. तेवढ्यात परत आवाज आला. मित्रा, ए मित्रा, अशी हार मानू नको, हे तुला जमलंच पाहिजे, जमेलच, चल प्रयत्न कर परत, चल. मोंटोला आश्चर्य वाटलं, हे असं मधूनच कोण बोलतं माझ्याशी, कोणी दिसत नाही पण आवाज तर येतो, हा आवाज मला धीर देतो. देव देव म्हणून म्हणतात, तो हाच तर नसेल. मोंटोला कळेच ना, पण त्या आवाजामुळे त्याला आता खरंच धीर आला होता. आता पाण्यातल्या आपल्या घरी जायलाच हवं असं त्याला वाटू लागलं, म्हणून तो परत लाटांकडे चालू लागला. त्याला थोडी भीती वाटत होती, पण पहिल्यापेक्षा त्याची भीती जरा कमी झाली होती. आता मोंटो परत एका मोठ्या लाटेत बुडाला. मोंटो लाटेकडे जायचा, लाटेत बुडायचा, मग नाकातोंडात पाणी जायचं, मग परत किनाऱ्यावर फेकला जायचा.

जायचा, मग तर परत लाटेकडे जायचा. असं 5-6 वेळा तरी झालं, पण मोंटोने प्रयत्न सोडले नाहीत. आता परत एक मोठी लाट आली, तिच्याकडे मोंटो जाऊ लागला. त्या लाटेत तो बुडालाही, पण या खेपेला एकदम आश्चर्य घडलं. त्याला पाण्यात श्वास घेणं एकदम जमून गेलं, त्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या न खाता आता मस्त तरंगू लागला. आता काही त्याच्या नाकातोंडात पाणी जात नव्हतं, त्यामुळे त्याला एकदम भारी वाटलं. वाव, किती भारी, हे असं पाण्यावर तरंगायला काय मस्त वाटतंय, एकदम सही, वाळूवर चालण्यापेक्षा हे किती मस्त आहे. आता मोंटोने पाण्यात डुबक्या मारल्या, तो पाण्याखाली जाऊन पोहू लागला, श्वास घ्यायला हळूच वर येऊ लागला, आणि हे सगळं एकदम जमू लागल्यावर त्याला मोठी गंमत वाटली, आणि आपलं घर पाण्यात आहे त्याचा आनंदही.

0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

समुद्राच्या पाण्यात गेल्यावर मोंटोला खूप हलकं वाटू लागलं. जमिनीवर जाणवणारं वजन पाण्यात गेल्यावर एकदम नाहीसच झालं. तो आता कसाही फिरू शकत होता, कसाही पोहू शकत होता. त्या निळ्या पाण्यातून पोहताना त्याला मोठी गंमत वाटत होती. अंड्यात असताना जसा वरून उजेड येत होता ना, तसाच इथेही येत होता. त्यामुळे ते निळं पाणी वरती चकाकत होतं आणि खाली मात्र काळकुट्ट झालं होतं. मोंटोला श्वास घ्यायला सारखं पाण्यावर यावं लागे. श्वास घेऊन खाली जाताना त्याला एखाद्या अंधाऱ्या गुहेत जातोय असं वाटे, तर वरती येताना एखाद्या चमचमत्या महालात गेल्यासारखं वाटे. बरेच वेळा असं वर खाली केल्यावर मोंटोला श्वास थोडा जास्त वेळ पुरायला लागला. तशी त्याला अजून खोल खाली जाऊन तिथे काय आहे तेही बघावंसं वाटू लागलं. मोंटोने मोठा श्वास भरून घेतला. मग एक सूर मारून तो पाण्यात अजून खाली जायला लागला. पोहत पोहत तो खूप खाली गेला. तिथे वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे मासे पोहत होते. कुणी छोटे तर कुणी मोठे, कुणी लाल, कुणी पिवळे, कुणी निळे, तर कुणी अगदी काळेही. वाव, इथे किती रंगीबेरंगी मासे आहेत आणि किती मस्त पोहत आहेत सगळे. मोंटोला खूप आनंद झाला. तिथला एक निळ्या रंगाचा छोटूसा मासा मोंटोला खूप आवडला. त्याने त्याची शेपटी पकडली आणि तो त्याच्या मागे मागे जाऊ लागला. एवढ्यात समोरून एक मोठा काळ्या रंगाचा मासा मोंटोकडेच बघत येत होता. बाप रे, केवढा मोठा मासा! हा तर त्या राक्षस माणसांच्या पिल्लान एवढा आहे आणि त्याचे दात किती टोकेरी आहेत, बाप रे! तो मासा आता मोंटोच्याच दिशेने येत होता. बाप रे, पळायला हवं, नाही तर तो खाईल मला. मोंटोने निळ्या माशाची शेपटी सोडून दिली आणि तो दुसऱ्याच दिशेला जाऊ लागला, त्या मोठ्या माशापासून दूर. मोंटोने पोहताना मध्येच मागे वळून बघितलं तर आता तो काळा मासा त्याच्या खूपच जवळ येत होता. त्यांच्यात आता फार अंतरही राहिलेलं नव्हतं. बाप रे, ते या काळ्याचा वेग तर खूपच जास्त दिसतोय. अशाने तो मला कधीच पकडून खाईल. काय बरं करावं?

विचार करता करता मोंटोला एक युक्ती सुचली. त्याने पोहणं थांबवलं आणि आपलं अंग हलकेच सोडून दिलं. त्या सरशी तो तळाशी खाली खाली जाऊ लागला. मोंटो एकदम कुठे गायब झाला हे त्या काळ्याला कळलंच नाही. तो आपला वेगात पोहत तसाच पुढे निघून गेला. वाचलो बुवा असं म्हणत मोंटोने परत पोहायला सुरुवात केली. पोहता पोहता त्याला आता सगळीकडे हिरवा रंग दिसायला लागला. अरे हे इथे सगळीकडे हिरवं हिरवं काय आहे? मोंटो त्या हिरव्या बाजूला गेला तर तिथे हिरव्या रंगाच्या वनस्पतीचं एक मोठं बेटच होत. बरेच मासे तो हिरवा पाला खातही होते. अरे वा हे काहीतरी खायचं दिसतंय असं म्हणत मोंटोने त्याचा वास घेतला आणि ते खायलाही सुरक्षित आहे हे त्याला जाणवलं. ते एक शेवाळ्याचं मोठं बेट होत. ते कोवळं लुसलुसीत शेवाळं पाहून मोंटोच्या तोंडाला तर पाणीच सुटलं. तशी त्याला भूक लागलीच होती. मग काय मस्त ताव मारला त्याने शेवाळ्यावर. पोट भरल्यावर एक मोठी ढेकर सुद्धा दिली. आता पोट भरल्यावर मोंटोला पोहायचा कंटाळा आला. डोळ्यावर पेंग पण येत होती ना. मग तिथेच कुठेतरी झोपायला जागा आहे का म्हणून तो शोधायला लागला. शोधता शोधता त्याला एका शेवाळ्याखाली एक छोटीशी कपार दिसली. वा झोपायला किती मस्त जागा आहे ही. इथे छान ताणून देता येईल आणि शिवाय मी कोणाला दिसणारही नाही असं म्हणत मोंटो त्या कपारीत जाऊन ढाराढूर झोप

0: मोंटोला जाग आली तेव्हा तो मगाचा छोटुसा निळा मासा त्याच्यासारख्याच दुसऱ्या माशाबरोबर पकडा पकडी खेळत होता. मोंटोला वाटलं आपणही जावं त्यांच्यात खेळायला. ए मी पण येतो ना, मलाही घ्या ना तुमच्यात खेळायला. त्या दोन निळ्या माशांनी मोंटोकडे पाहिलं आणि ते खो खो हसतच सुटले. असे हसताय का? मी येऊ का खेळायला तुमच्यात? त्यावर त्यातला एक निळा मासा म्हणाला,
1: अरे आम्ही केवडेसचे आहोत आणि तू केवढा मोठा आहेस, तुला लपता तरी येईल का? त्यापेक्षा तू जा ना तुझ्या मित्राबरोबर खेळ, जा.
0: माझा मित्र? मला कोण आहे मित्र? हा, तेव्हा मोंटोला एकदम आठवलं. अरे हा, त्या दिवशी त्या वाळूतून समुद्रात येताना मला तो मित्र भेटला होता, तो कुठे गेला? मी माझ्या नादात त्याला विसरूनच गेलो. कुठे बरं गेला असेल तो? असं म्हणत मोंटो त्याला शोधू लागला. पण किती शोधलं तरी तो सापडलाच नाही. मोंटो शेवटी कंटाळला आणि तिथल्या एका दगडावर बसला. त्याला वाटलं, हे मासे कसे थव्याने राहतात, जोडी जोडीने खेळतात, मग तसं मला कोणीच कसं नाही. माझे आई बाबा कुठे आहेत, मला कोणीच काही कसं सांगत नाही. तो एक मित्र भेटला होता, तोही गायब झाला. आता मी कुणाशी खेळू, काय करू? मोंटो या विचारातच कधीतरी कंटाळला आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी मोंटोने ठरवलंच की आता आजपासून मित्राला शोधायचंच. शेवाळं खाऊन आता मोंटोची ताकद वाढली होती. तो हळूहळू मोठाही होऊ लागला होता, त्यामुळे त्याला आता लांबवर पोहता येऊ लागलं होतं. त्यामुळे आता आपल्याला मित्राला शोधता येईल असा त्याला विश्वास वाटत होता. आज जरा दूरवर जाऊन बघूया, असं म्हणत तो मित्राला शोधायला बाहेर निघाला.

दोस्तांनो, मोंटो त्याच्या मित्राला शोधायला निघालाय. तो कुठे कुठे जातो? त्याचा मित्र त्याला खरंच भेटतो का? त्या प्रवासात त्याला अजून काय काय दिसतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकूया मोंटो पुढच्या गुरुवारी. रुचा नामजोशी यांनी वाचन केलेलं आणि लिहिलेलं मोंटो या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं. सादर करते होते सुमित श्रीबाद. पुन्हा भेटूया मोंटोची गोष्ट ऐकण्यासाठी पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांज धारा.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: कार्यक्रमात सुरुवातीला श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनातलं गड दी माडगुळकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
8: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
9: कार्यक्रमातली पुढची गीतरचना शांताराम नांदगावकर यांची.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: कार्यक्रमातलं पुढचं गीत आहे चिमणराव गुंड्याभाऊ या चित्रपटातलं. श्वेता शिल्पा जोगळेकर, शुभदा परांजपे आणि वैशाली जोशी यांच्या स्वरातलं हे गीत आहे. शंकर वैद्य यांचं संगीत आहे, दत्ता डावजेकर यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-9-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
4: सुंदर

0: दिली आहे. BIS मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातील अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी आज केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात आज राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्याचे निर्देश सरनाईक यांनी प्रशासनाला दिले. तसंच वेतनवाढीची थकबाकी देखील आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा कावेल निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याबरोबरच वीज निर्मिती केंद्रामधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मध्य प्रदेशच्या धर्तीवर कुंभार समाजासाठी धोरण आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने आता कुंभार समाजासाठी विशेष धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत राज्यातील कुंभार समाजातील कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजनांवर देखील काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर दूरस्थ माध्यमातून सहभागी झाले होते. पुणे शहरात प्रस्तावित बोगद्यांचं जाळं म्हणजेच पाताळ लोक प्रकल्प, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग, अंतर्गत वर्तुळाकार मार्ग आदी दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन कंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांचं नियोजन, आरेखन आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याला देखील गती द्यावी अशा सूचना शीतल तेली उगले यांनी दिल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी इथं केलेल्या कारवाईत 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 1,20,00,000 अधिक किमतीचा मद्यसाठा, 15,00,000 रुपयांचं वाहन तसंच अन्य साहित्याचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी आज ही माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्योग समूहांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महापालिकेला दिलेल्या सहकार्यामुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम आणि विकास कामे यशस्वीपणे राबवता आली आहेत. यापुढे देखील हे सहकार्य कायम ठेवून उद्योग समूहांनी शहराच्या विकासात उत्स्फूर्तपणे हातभार लावावा असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं. पिंपरी चिंचवड शहरातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योग समूहांच्या CSR निधीबाबत आयोजित संवाद बैठकीत महापौर बोलत होते. शहराची देशपातळीवरील वेगळी ओळख ही येथील उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे निर्माण झाली आहे. शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजेच CSRची भूमिका महत्वपूर्ण आहे असं महापौर म्हणाले. CJPचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यासह युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. हवामान विभागानं गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाचा अंदाज देऊन देखील अजूनही पुण्यात पावसानं दडी मारली आहे. आज पुण्यात कमाल 36 तर किमान 24.4°C तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, 6:05

0: आणि याबरोबरच पुन्हा आय केअर सांज धारा हा मिश्रण संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रसिक हो, 6 वाजलेत, जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट

0: झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटातलं हे गीत शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलं होतं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलं होतं. मंडळी, 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारी ही कथा कवितेची उपजतच देणगी असलेल्या एका साध्या गुराख्याची म्हणजेच शाहीर होनाजी बाळा यांची ही गोष्ट. पंडितराव नगरकर, संध्या आणि ललिता पवार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपटाचं संगीत वसंत देसाई यांनी केलं होतं आणि काही गीत ही शाहीर होनाजी बाळा यांनी तर काही गीत ही क्रांतिकारक कवी अमर शेख यांनी लिहिली होती. मंडळी, या चित्रपटातून दिग्गज नृत्यांगना अभिनेत्री संध्या यांचा, ज्यांचा जन्म नाव विजया देशमुख असं होतं, त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. असं म्हणतात की या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान व्ही शांताराम आणि संध्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह देखील झाला. त्यानंतर झनक झनक पायल बाजे आणि नवरंग सारख्या व्ही शांताराम यांच्याच मोठ्या संगीत प्रधान चित्रपटांमध्ये संध्याने प्रमुख भूमिका देखील साकारल्या. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतो आहोत 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं तुम्ही ऐकलं ना, ते गायलं होतं पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांनी, तर संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली बर का. तुम्हाला आठवतात का या चित्रपटातली गाणी? घनश्याम सुंदरा श्रीधरा, किंवा आत्ताच ऐकलेलं सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, तुझी माझी प्रीत, नको दूर देशी जाऊ, आणि सगळ्यात आवडीचं किंवा आत्ताही रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं गाणं म्हणजे लटपट लटपट तुझं चालणं. आठवली ना ही गाणी? आणि या सगळ्या गाण्यांचा वापर फक्त गाणी म्हणून न होता चित्रपटामध्ये कथानक पुढे नेण्यासाठी करण्यात आला होता बरं का. कवितेची उपजतच जाण असलेल्या शाहीर होनाजी बाळा यांनी ब्रिटिश आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या मराठी सैनिकांना कशी प्रेरणा दिली याची सुंदर कथा अमर भूपाळी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते. अशाच विविध चित्रपटांची अजूनही माहिती जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आज जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटातलं.

0: आणि देहू.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून. पुण्यातलं हे पहिलं लोकप्रिय FM चॅनल आहे. 6:15 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं योगेश्वर अभ्यंकर यांचं, तर संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची

0: आस योजना
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखी फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
7: कार्यक्रमातलं पुढचं गीत

0: होतं श्रीकांत ठाकरे यांचं.
1: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची,
0: परवा भी कुणाची.

0: अजय गोगावले, प्रियांका बर्वे आणि दीपिका जोगदातार यांच्या स्वरातलं शांताराम आठवले यांचं हे गीत. संगीत आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
3: या अशा आवाजानी तुमचंही घर भरून जाईल,
4: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
3: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
4: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
3: संपर्क 78 23 84 11 20.
4: 7823 84 1120.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आणि याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: 6:45 आणि 4 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
2: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना

0: माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकलात. पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून, तसंच न्यूज ऑन AI

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं. संदीप खरे यांचं संगीतही होतं संदीप खरे यांचंच. पुढचं गीत आशिष शर्मा यांच्या स्वरातलं.

0: बेला शेंडे यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत जय माला. हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम जय माला प्रस्तुत होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अण्णा जोशी यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
0: कार्यक्रमात यानंतर संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना, राम फाटक यांचं संगीत आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: पीपल्स बँक। आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन।
2: रमेश डाईन।
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या।

0: आणि ह्याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत

0: जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल, आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: छायागीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।
2: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।
1: आता ढलती जाहिरात हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत। ढलती जाहिरात।

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय

0: केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात इंद्रायणी दुधगीकरचा सस्नेह नमस्कार. आज कार्यक्रमात काही विरहाच्या सुरावटी. रसिक हो प्रेम जितकं सुंदर तितकाच विरह उत्कट, हृदयाला स्पर्श करणारा. काही विरह असे असतात की ते कायमच मनाच्या कप्प्यात घर करून राहतात. हिंदी चित्रपट संगीतानं या विरहाच्या भावना स्वरबद्ध केल्या आणि अनेक अजरामर गीतांचा खजिना रसिकांना दिला. आजच्या कार्यक्रमात विरहाच्या वेदनेतून उमललेली काही सुवासिक गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं आपलं पहिलं गीत प्यासा चित्रपटातलं. या गाण्यात मनातील वेदना शब्दात मांडताना कवी अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारतो. ऐकूया साहिर लुधियानवी यांचं गीत हेमंत कुमार यांच्या स्वरात. संगीत आहे आर डी वर्मन यांचं.

0: हेमंत कुमार यांच्या स्वरातलं एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: रसिकोहो, आजच्या कार्यक्रमात आपण काही विरहाच्या सुरावटी ऐकत आहोत. रसिकोहो, कधी आठवणींचा सहवास हा प्रत्यक्ष भेटीपेक्षा जवळचा वाटतो. पुढील गीतात अशीच एक ओढ आहे. ऐकूया राजा मेंदी अली खान यांचं गीत, संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा. चित्रपट वो कौन थी.

रसिक हो, विरह म्हणजे फक्त दूर जाणं नाही तर समोर असतानाही मनानं दूर होणं, अशीच हळवी भावना व्यक्त करणारं हे आपलं पुढचं गीत मुकेश यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत. मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत आहे, संगीत एस टी बर्मन यांचं आणि चित्रपट आहे बंबई का बाबू.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विजीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: रसिक हो, एखाद्याला विसरायला सांगणं खूप सोपं आहे, पण खरंच विसरणं किती कठीण आहे. क्षणभरासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला तो मोह ओढतच राहतो. हीच भावना व्यक्त करणारं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, स्वर मुकेश यांचा, संगीत एस टी बर्मन यांचं आणि चित्रपट बंदिनी.

रसिक हो, काही नाती नियतीच्या वाटेवर हरवून जातात, पण आठवणी मात्र काळाच्या ओघात फिकट होत नाहीत, कधीतरी त्या मनाच्या किनाऱ्यावर डोकवतातच.

0: कागज के फूल या चित्रपटातलं गीता दत्त यांच्या स्वरातलं कैफी आझमी यांचं हे गीत, संगीत होतं एस डी बर्मन यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 9595242559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 9595242559.
3: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
7: रमेश डाईंग.
2: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटातलं. तलत मेहमूद यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. रसिको हो रातराणीच्या मंद सुगंधासारखे हे विरहस्वर आज आपण ऐकलेत. आणि याच भावस्पर्शी सुरांसह या कार्यक्रमात आता इथेच थांबूया आणि मला इंद्रायणीला हा कार्यक्रम समाप्त करण्याची अनुमती द्या. नमस्कार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:05 वाजून 50 मिनिटांनी. जय हिंद.